श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948 अर्थात 24 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 37 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आजचा सुविचार आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, आणि आता प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया वैभवी शेटे यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र।

वैभवी शेटे यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची भूपाळी, संगीतकार राम कदम.

प्रसाद शेवडे यांनी गायलेली संत भानुदास महाराज यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या भक्तिगीताला संगीत दिलं होतं पंडित अवधूत बाम यांनी. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर जयश्री बेलसरे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया पुरुषोत्तम दास जलोटा यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना।

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. कृषीवाणी कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: राणी पूजेचं सर्व साहित्य आणि सुगंधित अगरबत्ती आणायला दोघे जाऊया.
3: हो पण कुठे?
2: एकच ठिकाण, जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
3: संपर्क 70283-0789.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
4: नमस्कार मंडळी. काही पशुपालक दुपत्या गाई म्हशींना प्रसूतीपूर्व काळामध्ये अतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा करतात. यामुळे शरीरातील कॅल्शियमचं असंतुलन होतं. याचं वेळीच जर नियंत्रण केलं नाही तर त्याचा दुग्ध उत्पादनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. खनिज मिश्रण देण्याचं प्रमाण, गाई म्हशींच्या शारीरिक अवस्था, दूध उत्पादन आणि एकूण आवश्यकता यावरती अवलंबून असतं. ॲनायोनिक मिश्रण खाद्यपूरक तंत्रज्ञान राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील पशु पोषण आहार विभागानं विकसित केलेलं आहे. हे खाद्यपूरक 3 आठवडे प्रसूतीपूर्व काळामध्ये दिलं तर दूध उत्पादन आणि आजार प्रतिकारक क्षमता वाढायला मदत होते. जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींमध्ये शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं दुग्धज्वर, प्रसूती अडथळे, जार उशिरा पडणं, कासदाह, मायांग बाहेर येणं, गर्भाशयाचा प्रादुर्भाव होणं अशी लक्षणे दिसून येतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दूध काढण्यापूर्वी आणि नंतर टीट स्प्रिंटर उघडणं आणि बंद होण्याची क्रिया बाधित होत असते. यामुळे सड ग्रंथीमध्ये जीवाणूंचा प्रवेश होतो आणि कासदाह होतो. गाभण गाई म्हशींना प्रसूतीच्या किमान 3 आठवडे आधी थोडंसं ऋणभार असलेलं खाद्य घटक आहारामध्ये दिले तर चयापचय, आम्लदाह सौम्य प्रमाणात निर्माण होतो आणि हाडांमधून कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून रक्तात वहन करण्याची यंत्रणा कार्यान्वित होते, ज्यामुळे कॅल्शियमची वाढलेली मागणी पूर्ण होऊ शकते. रक्तातील कॅल्शियमचं संतुलन राखलं जातं, त्यामुळे व्यायल्यानंतर चिकावाटे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तरी हाडातील कॅल्शियम रक्तात निरंतर येत राहिल्यानं दुग्धज्वर आजार होतो. ॲनायोनिक क्षार पशुखाद्यामध्ये मिसळून दिले तर सौम्य आम्लदाह होऊन रक्ताची आम्लता कमी होते. पॅराथायरॉइड ग्रंथींची संवेदनशीलता तीव्र होते आणि हाडातील पेशींची क्रिया वाढते. हाडातलं कॅल्शियम आणि फॉस्फरस रक्तामध्ये वहन वाढतं. रक्तातील हे प्रमाण वाढल्यामुळं किडनी कार्यशील होऊन जीवनसत्व D3 निर्मितीला चालना मिळते. तसंच जीवनसत्व D3 आतड्यामधून कॅल्शियम शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवतं. त्यामुळे रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण वाढून दूध उत्पादन वाढीला चालना मिळते. मंडळी, दुग्धज्वर हा आजार प्रामुख्याने जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आढळून येतो. व्यायल्यानंतर 48 तासाच्या आत अचानक कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. व्यायल्यानंतर 1 ते 3 दिवसात लक्षणं दिसायला सुरुवात होते. ॲनायोनिक मिश्रण 3 आठवडे प्रसूतीपूर्व देऊन दुग्धज्वराचं प्रमाण 65% आपण कमी करू शकतो. ॲनायोनिक क्षार दिल्यास फॉस्फरसचं प्रमाण वाढून प्रसूती प्रक्रिया सुरळीत होते. खाद्यसेवन आणि दुग्ध उत्पादनात वाढ होते. कॅल्शियम आणि फॉस्फरस रक्त

0: रक्तातील संतुलन योग्य प्रमाणात असल्यामुळं ऑक्सिटोसिन संप्रेरक कार्यान्वित होऊन प्रसूतीत होणारे अडथळे आणि गाव उलटणे या समस्या कमी होतात. तर मंडळी, अशा प्रकारे गाई म्हशींच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणं का आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोता हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोता हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. नमस्कार श्रोते हो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. श्रोते हो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढंच धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणार.

0: नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात कितीपैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्त्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनवूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलवूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेह नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेह, कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी. ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैवविविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव

0: चे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, दनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात, त्यामुळे मिनी काच पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळण घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्फा कत्तार यांनी उदगीरचं पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 आणि 24 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक, धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. लेखन शिवलीला शिवपूजे यांचं आहे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं. सादरकर्ते किशोर पवार. निर्मिती आकाशवाणी धाराशिव केंद्राची आहे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात विम्याचं महत्त्व या विषयावरती मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात 2000s प्रेमगीतांवरती आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात विद्याधर वालावलकर यांची मुलाखत आपण ऐकाल. तसंच समाज माध्यमांचा विवेकी वापर या विषयावरती मीना आगरखेड यांचं भाषण आपण ऐकाल. 1:05 गीतबहार हा कार्यक्रम. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:00 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी. 5:30 युववाणी कार्यक्रमात मैथिली जगताप यांचं काव्य वाचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. सभासात वाजता वृत्तविशेष आणि

साडेसातला माझं आभार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये जैवसुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयावरती डॉक्टर मुकुंद कदम यांची मुलाखत आपण ऐकाल. मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा प्रसारित केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर।
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
5: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय।
6: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे।
5: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी।
0: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
8: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
9: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
8: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी।
10: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
11: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर आपल्याला आज एक वेगळी गोष्ट सांगणार आहे। एका गाण्याची, एका राष्ट्रगानाची गोष्ट आहे। आपल्याला माहितीच आहे की वंदे मातरम, जनगण मन ही दोन्ही गीतं लिहिणारे जे गीतकार आहेत, जे लेखक आहेत, ते बंगाली आहेत। बांगलादेशाचं राष्ट्रगीत पण बंगाली माननीय रवींद्रनाथ टागोरांनीच लिहिलेलं आहे। तर वंगदर्शन ही बंगालमधली एक अत्यंत लोकप्रिय पत्रिका होती। कविता, नाटक, समीक्षा, कादंबरी या सगळ्या साहित्य प्रकारांची तिच्यात रेलचेल असे। बंगाली वाचक तिच्यावरती अक्षरशः तुटून पडत। एकदा या पत्रिकेचा अंक पुरा होत आलेला असताना तिच्यात थोडी जागा शिल्लक राहत असल्याचं कॉम्पोझिटरच्या लक्षात आलं। जागा तशी छोटीच होती। संपादकांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका उपसंपादकाला त्याचवेळी संपादक महाशयांच्या टेबलावर त्यांनी नुकतीच लिहिलेली एक कविता दिसली। अंकातल्या रिकाम्या जागेत ती चपखल बसेल हे त्या अनुभवी उपसंपादकाच्या ताबडतोब लक्षात आलं। त्यानं ती गीतवजा कविता अंकात टाकण्याबद्दल संपादकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, माझं सगळं साहित्य गंगेत बुडालं तरी ही कविता मागं उरणार आहे। माझ्या आजवरच्या काव्य तपस्येचं हे सारं सारच आहे म्हणणार, पण अंक छापण्याच्या घाईगडबडीत संपादकांच्या या बोलण्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही। त्यानंतर 4-5 वर्षांनी या संपादकांनी 1772 दुष्काळात बंगालात संन्याशांनी केलेल्या बंडावर एक कादंबरी लिहिली। ही कादंबरी 1882 पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली।

0: आणि हे गीत त्या कादंबरीत समाविष्ट केलं गेलं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं. ते गावागावातच नव्हे तर घराघरात पोचलं. ते गीत घोषणा म्हणून वापरलं जाऊ लागलं. पुढं पुढं तर त्याला मंत्राचं पावित्र्य लाभलं. तो मंत्र म्हणत देशातले क्रांतिकारक थेट मृत्यूला कवटाळू लागले. त्या नावाची नियतकालिकं निघाली. सभा समारंभांची सांगता या गीतानं होऊ लागली. या अभूतपूर्व अजरामर गीताला जन्म देणारा वंगदर्शनचा तो संपादक म्हणजेच सर बकिमचंद्र चटर्जी. त्यांची ती अत्यंत गाजलेली कादंबरी होती आनंदमठ आणि ते गीत होतं अर्थातच वंदे मातरम. १९४२चा स्वातंत्र्य लढा थांबायचं काहीच चिन्ह दिसत नव्हतं. इंग्रजांविरुद्ध पेटून उठलेले लोक कुणाचंही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत बिलकुल नव्हते. पाटण्यातला क्रांतिकारकांचा तो जमाव स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं भारावलेला होता. क्रांतीच्या ईर्षेनं तो अगदी बेभान झाला होता. पटण्याच्या सचिवालयावरती तिरंगा फडकवायचा असा त्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी निश्चय केला होता. हा जमाव सचिवालयापर्यंत पोचला. सचिवालयाच्या घुमटावर जाऊन तिरंगा लावायचा होता. हे काम तसं जोखमीचंच होतं, पण ते सगळेच निर्भय होते. शेवटी त्यांच्यातल्या एका पोरगेल्या तरुणानं आपल्यावरच ही कामगिरी सोपवावी असा हट्ट धरला आणि मग सर्वांनी त्याला हे धाडस करायची परवानगी दिली. तो तरुण मग तरातरा जिने चढून त्या घुमटावर गेला आणि बघता बघता त्यानं तिथं तिरंगा फडकावला देखील. एवढंच करून तो थांबला नाही तर त्यानं आवाज बुलुंद करून घोषणाही दिली, अंग्रेजो भारत छोडो. हे सर्व अस्वस्थपणानं पाहत असलेला कलेक्टर मात्र पिसाळला आणि त्याने हुकूम सोडला, फायर. बंदुकीतून गोळी सुटली आणि त्या तरुणाच्या छातीत घुसली. तो घुमटावरून कोसळला, बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यानंतर त्यानं पहिला प्रश्न विचारला, मला गोळी कुठं लागली? कुणीतरी उत्तर दिलं, छातीवर लागली. हे ऐकताच तो तरुण तशाही स्थितीत हसला आणि म्हणाला, बरं झालं, आता कुणीच म्हणू शकणार नाही की मी पळून जात असताना माझ्या पाठीत गोळी घुसली. आणि एवढं बोलून तो शांत झाला. तो कायमचाच देशभक्त असे होते. पुढून गोळी घेणारे
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मितावाहिनी सकाळचे 7:06 आणि 25 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आपण पुणे केंद्रावरून ऐकू शकाल.

0: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच.

0: मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
1: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
8: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
7: दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
9: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है और ये जो सारे

0: साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है। इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है।
1: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली। संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे। लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले। मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या करारामुळे धर्मादाय रुग्णालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे। धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर परिचारिका औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे। या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते। उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली। औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे। रस्ते सांडपाणी व्यवस्थापन पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले। दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे। नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या। देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या। श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले

0: पुण्यात झालेल्या 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

श्रोते हो, आज 24 ऑगस्ट. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्मदिवस आहे. ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती आहे. ज्येष्ठ संगीतकार, अभिनेते आणि संगीत शिक्षक केसी डे यांचा आज जन्मदिवस आहे. क्रिकेट महर्षी दिनकर देवधर यांची आज पुण्यतिथी आहे. तर संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, इतिहास संशोधक रामकृष्ण भांडारकर यांची आज पुण्यतिथी आहे. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.

0: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
0: बरोबर.
1: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना. साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच. परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे.

0: त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते. आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते. आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
1: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
0: बरोबर.
1: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
0: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघंही उत्तम गातात.
1: अच्छा.
0: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते. आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते. आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे, किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ते आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे, म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
1: अच्छा.
0: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे. आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
1: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय. आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
1: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले. आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त

0: गाणं मी नाही शिकवत.
1: बरं,
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं, ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी

0: निवडून जातो, तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो. मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे, आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते. अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत, त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आता सारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो, तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करत आहेत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: बिलकुल, आज हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानकर.

0: नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
0: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:40 आणि 22 सेकंद झाले आहेत. श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्या नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
4: श्रोते हो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया, ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो, मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला, त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ज्ञांकडे जात नव्हत्या. तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची, पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात, आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
3: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर, तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल.
4: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात, म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते, आणि अशामध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लाग, छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं.
3: अच्छा.
4: आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात, आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुसपात्र दुर्लक्षित राहतं, की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात, आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं, यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम असं या आजाराचं नाव आहे, आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत

0: ज्याला सूज आलेली आहे, रक्तप्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बॉम्बोलिझम होऊ शकतो. हे लक्षात ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
1: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 42 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतकार वसंत प्रभू.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं हेमंत भोसले यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
2: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. पंतप्रधानांनी अलीकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला हे आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला.

0: केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाज माध्यमावर एक ध्वनिचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200 अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन जीएमओ अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या

हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशिया दरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील एसएनसीयू विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायू क्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायू निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे, ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील मैसूरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील एम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिकनिझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र
1: प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार. सादर करते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या.

0: प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं, ते त्याच्या बरोबरच यावं लागतं। यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माझं आता ठाम मत झालं आहे।
1: प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा परिमळ अर्थात एका प्रस्तावनेतील हे मनोगत। या प्रस्तावनेत त्यांनी ज्या कवयित्रीसाठी हे गौरवोद्गार काढले आहेत त्यांची प्रतिभा ही अगदी अत्रे म्हणतात त्याप्रमाणे जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी अशीच आहे।
0: या आहेत खानदेशातील लेवा गणबोली भाषेतील काव्य प्रतिभेचं बावन्न कशी सोड अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी,
1: जी निरक्षर होती आणि जिच्या हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्रातलं काव्याचं नभांगण झळाळून उठलं, जिला काव्य प्रतिभेच्या नामवंतांनी भूमिकन्या निसर्गकन्या यांसारख्या पदव्यांनी विभूषित केलं, त्या बहिणाबाई चौधरी।
0: श्रोते हो, बहिणाबाई सगळ्यांची जिवलग कवयित्री, साधे सोपे आणि मोजकेच शब्द, बोली मायमातीची आणि अर्थांना खोली मात्र समुद्राची,
1: हीच वैशिष्ट्ये आहेत बहिणाबाईंच्या कवितांची। बहिणाबाईंच्या कविता या लोकसाहित्याच्या कुशीतल्या कविता, गावराण आंबेमोहराच्या सुगंधाला जसा रानभर दरवळण्याचा आशीर्वाद लाभलेला असतो तसाच वारसा बहिणाबाईंच्या कवितांना लाभला।
0: महाराष्ट्राला कवी म्हणून सुपरिचित असलेले बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या काही कवितेची चोपडी घेऊन ते आचार्य अत्रेंना भेटतात।
1: हे तर बावन्न कशी सोनं, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे, अशा उत्स्फूर्त शब्दात आचार्य अत्रे यांनी या कवितांबद्दल गौरवोद्गार काढले।
0: आणि अज्ञानाच्या अंधारात पडलेल्या या काव्यधनाचा साक्षात्कार बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या रूपानं मराठी रसिकांना होतो।
1: आजूबाजूच्या परिस्थितीत घडत गेलेल्या प्रसंगात सजग असणारं चिंतनशील मन, सुखदुःखांकडे अडीअडचणींकडे पाहण्याची सम्यक दृष्टी, शेतीमाती कष्टकर्म प्रयत्नवाद आशावाद आणि जीवनाचं मार्मिक सार चालत्या बोलत्या भाषेतून शब्दबद्ध करण्याचं कसब, या सर्व गुणांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला खत पाणी घातलं आणि बहिणाबाई नावाचं फुललेलं हे झाड मराठी साहित्यांगणात खोल पाय रोवून उभं राहिलं।
0: श्रोते हो, बहिणाबाईंना कसलीच अक्षर ओळख नव्हती, पण ती गोष्ट त्यांच्या प्रतिभेला कधीच बाधली नाही। अर्थात त्या निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्व त्यांनी कधीच नाकारलं नाही।
1: माणसा परी माणूस राह तोरे येड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा।
0: आणि श्रोते हो, विद्येची दैवत सरस्वतीला आपल्या काव्य निर्मितीचं श्रेय द्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत।
1: माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली।
0: श्रोते हो, जळगाव

0: शहरापासून अवघ्या 2 मैलावर असलेल्या आसोदे या गावी इसवी सन 1880 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. वडील उखाजी महाजन तर आई भीमाबाई, यासोबतच 3 भाऊ आणि 3 बहिणी. बहिणाबाईंचा असा भला मोठा परिवार होता.
1: वयाच्या 13व्या वर्षी जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि पुढे त्यांना ओंकार, सोपान आणि काशी अशी 3 मुले झाली.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगाचेही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. लग्नानंतर काही कालावधीतच घरादाराच्या वाटण्यांमुळे विभक्त झालेलं कुटुंब, त्यामुळं कुटुंबावर आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यातच दुष्काळ, या खडतर परिस्थितीत अवघ्या 30व्या वर्षी पतीची साथ सुटली आणि बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,
1: लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशी सन गेलं कुंकू, रेखा उघडी पडली.

0: आणि श्रोते हो, नियती एवढ्यावरच थांबली नाही तर प्लेगच्या साथीत त्यांच्या मोठ्या मुलाला अपंगत्वही आलं। अशा अनेक कठीण प्रसंगातून बहिणाबाईंना जगण्याची वाट काढावी लागली। या वाटेवर त्यांच्या ओठावर येणारं काव्य जीवनाचं मार्मिक सत्व घेऊनच बाहेर पडत होतं।
1: वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठ, त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट। दोन्ही बाजून दर्या धर झुडू पहाती, सोडू नको रे धीर एओ संकट किती।

0: श्रोतेहो, बहिणाबाईंनी आपल्या शब्दांना कधीही परिस्थितीनं हरलेल्या आणि दुःखानं ग्रासलेल्या बोथट वाहनांना स्पर्श होऊ दिला नाही. या उलट त्यांच्या शब्दांनी परिस्थितीच्या अग्नीत जळून आशेची, प्रयत्नवादाची आणि कर्तव्यनिष्ठतेची झळाळी प्राप्त केली. त्यांच्या दुःखावेगात आलेल्या शब्दांनाही एक प्रकारची सकारात्मकता त्यांनी बहाल केली.
1: रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू हसव जरा, त्यात संसाराची चव.
0: प्रल्हाद केशव अत्रे यांच्या परिमळ या ओघवत्या प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या आवृत्तीत एकूण 35 कवितांचा समावेश होता. बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्वज्ञानाची उकल करून अनेक गुपितं आपल्या सहज सुंदर काव्यातून उघड केली. हा अनमोल ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आला.
1: त्यानंतरच्या पुढील काही आवृत्त्यांमध्ये बहिणाबाईंच्या आणखीन काही अपुऱ्या कवितांचा, काही स्फुट ओव्यांचा आणि म्हणींचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या जवळपास 51 काव्यरचना आज उपलब्ध आहेत.
0: त्यांच्या आणखीन कितीतरी कविता लिहून ठेवण्यात न आल्यामुळे त्या काळाच्या पडद्यावरून पुसल्या गेल्या. ही खर तर एक दुर्दैवी खंतच म्हणावी लागेल.
1: श्रोते हो, बालपणापासून कृषी संस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर ओव्या, भक्तिगीत, कृषिगीत या लोकगीतांच्या मौखिक परंपरांचे संस्कार झालेले होते.
0: त्यामुळं शेती, निसर्ग, तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवन, खास करून तत्कालीन स्त्रियांचे कष्टपूर्ण जीवन आणि त्यांच्या मनांचे भावबंध अशा विविध अंगाने बहिणाबाईंच्या कविता कधी उमलून तर कधी उन्मळून येतात.
1: देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार.

0: श्रोतेहो, तत्कालीन ग्रामीण स्त्री जीवन मोठ्या कष्टाचं होतं। त्या काळी मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देण्याची सोय सुविधा नव्हती। अशा वेळी या स्त्रियांनी आपल्या कष्टाचं गाणं केलं, ते ओव्यांच्या रूपानं, खास करून जात्यावरच्या ओव्यांनी।
1: खानदेशातील लेवा गणबोली भाषेत जात्याला घरोटं म्हणतात। बहिणाबाई सुद्धा हे घरोटं ओढत आपल्या स्वरचित ओव्या गायच्या। जात्याच्या दोन्ही पाळ्यांमधून धान्य भरडून त्याचं पीठ होतं। अगदी तसंच परिस्थितीच्या रेट्यातून माणूस भरडून निघाला की त्याला अनुभवाचं सत्व गवसतं।
0: बहिणाबाईंच्या ओठी आलेले अनुभवाचे हेच सत्व आपल्यालाही त्यांच्या कवितेच्या रूपानं गवसलं आहे।
1: अरे घरोटा घरोटा तुझ्या तून पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येत व्हटी।
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितेतील नातीही मार्मिक संबंध उलगडून दाखवतात। प्रस्थापिताकडेही वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा त्यांच्या नजरेला आणि त्यातून अवतरणाऱ्या त्यांच्या शाब्दिक कारागिरीला मग दाद दिल्याशिवाय राहवत नाही।
1: देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते।
0: जीवनावर उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंच्या मौलिक आणि तात्विक कविताही कुठेही जड वाटत नाहीत। उलट दैनंदिन व्यवहाराचा त्या आपल्या साध्या सुध्या शब्दांनी अर्थगर्भित वेध घेतात।
1: आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर।
0: क्षणभंगूर आयुष्याचं इतकं मार्मिक वर्णन इतक्या सहज आणि मोजक्या शब्दात बहिणाबाईच करू शकतात। या क्षणभंगूर आयुष्याचं मोल कसं जपावं याचंही त्या सोदाहरण वर्णन करतात।
1: जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाच।
0: बहिणाबाईंच्या कविता म्हणजे उपदेशाचे मधुर आणि रसाळ वाणीने पाजलेले कटुडोस। नकारात्मकता दूर सारून मनात संस्काराचे भाव जागवणारी, सकारात्मकतेला उभारी देऊन जीवनाविषयक एक स्पष्ट आणि काटेकोर उमज या कवितात देतात।
1: निजवते भूक्या पोटी तिला रात म्हणूनही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही।
0: श्रोते हो, बहिणाबाईंनी उपमा, रूपक आणि अलंकार या आपल्या कवितेत इतके छान ओवले आहेत की त्यांच्या या तुलनांना तुलनाच सापडत नाही।
1: वसांडली मोट करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जस तान्ह पायण्यात।
0: श्रोते हो, बहिणाबाईंचं जीवन हे ग्रामीण संस्कारातलं जीवन होतं। खरं तर ग्रामीण जीवन आणि निसर्ग या परस्परावलंबी गोष्टी म्हणूनच निसर्गाप्रती बहिणाबाईंच्या कवितांमधला जिवाळाही पाल्हाळ नाही तर ओघवता स्वाभाविक आणि प्रांजळ आहे।
1: बिय टरारे भुईत सर्व कोंबे आले भरे, गह्य रल शेत जस अंगा वरती शहारे।
0: कृषी संस्कृतीचा एक धागा संत परंपरेशी जोडलेला आहे। संत परंपरेचा केंद्रबिंदू विठोबाही या बहिणाबाईंचा लाडका आहे। आली पंढरीची दिंडी, विठ्ठल मंदिर, खरा देवामधिदेव अशा कवितांमधून त्या पांडुरंगाला आळवतात।
1: माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत।
0: श्रोते हो, ईश्वराबद्दलची त्यांची ही दृष्टी प्रांजळ आणि पारदर्शी होती। खऱ्या देवपणाचं स्वच्छ दर्शन घडवताना त्या लिहितात,

0: कृषी जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. बहिणाबाई स्वतः शेतकरी असल्यामुळं कवितेतील पाऊस शेती आणि शेती संबंधित विषयांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या कवितेतून त्या व्यक्त होतात.
1: आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला खानदेशामधील लेवागण बोलीभाषेची जी शब्दसंपदा बहाल केली आहे ती क्वचितच रसिकांच्या अभिरुचीला काही अनोखी वेगळी चव बहाल करते.
1: बहिणाबाईंनी रचलेल्या काही स्फुट ओळींना म्हणींचंही स्वरूप प्राप्त झालं. बहिणाबाईंच्या अशा जवळपास 29 म्हणींचा समावेश त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये करण्यात आला आहे.
0: या सर्व म्हणी बहिणाबाईंना परिस्थितीनुरूप अगदी उत्स्फूर्त सुचलेल्या होत्या. जसे की ही म्हण, ज्याच्या हाताला घट्टे त्याले देव भेटे.
1: या म्हणीतून कष्ट परिश्रम करणाऱ्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होतो असं सांगताना बहिणाबाई परिश्रमाचं मोल इथं स्पष्ट करतात.
0: आणि ही म्हण तर बहिणाबाईंच्या अचूक मार्मिक निरीक्षणाचा कळसच म्हणावी लागेल. मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं.
1: यासोबतच श्रोते हो, हातामधी घडाय फुकट गेला याय,
0: आरशी झाली पारखी आता मी कोणासारखी,
1: डोयाले आली लाली चष्म्याले औषधी लावली,
0: अशा मोजक्याच शब्दांच्या पण व्यापक आशयाच्या बहिणाबाईंच्या म्हणी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रमाण देतात.
1: श्रोते हो, जीवनाविषयक सर्वांग सुंदर तत्वज्ञान विदित करणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्य आणि लोकगीतांप्रमाणे या काव्याला एक अंगभूत सूर ताल लय आणि गेयता लाभली आहे.
0: गेयता बोली आणि आशय घनता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध करण्याचा मोह जर कोणाला आवरला नसता तर नवलच.

0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या अभिजात काव्य प्रतिभेनं प्रतिष्ठापित अनेक समजुतींना गैर ठरवलं. जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही. आपल्या स्वतःच्या हातानं कधीही श्री न गिरवू शकलेल्या बहिणाबाईंच्या कविता आज सरस्वती, सारस्वत आणि रसिकांच्या ओंजळीमधले मौल्यवान हिरे बनले आहेत.
1: मराठी साहित्य विश्वाला इतक्या अभिजात काव्याचं संचित बहाल करणाऱ्या बहिणाबाई सामान्यातल्या असामान्य प्रतिभा ठरतात. त्यांच्या या अद्भुत आणि अविश्वसनीय प्रतिभेला मानाचा मुजरा. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणाऱ्या या कवित्रीस विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण ऐकलत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन केलं होतं शिवलीला शिवपूजे यांनी. निवेदन होतं स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं. सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
3: कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. 262

47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

जावेद अली यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी आणि चित्रपट होता जोधा अकबर.

0: किसना या चित्रपटातलं सुखविंदर सिंग, आयेशा दरबार आणि एस शैलजा यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं इस्माईल दरबार यांनी.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
3: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
4: सादर करते विवेक पानखडे.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अंकित तिवारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संदीप नाथ यांचं गाणं. चित्रपट आहे आशिकी 2.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला

0: गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
1: छान
2: आहे. अण्णा अण्णा काय भारी लिहिलंय.
0: हो,
2: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं हाय.
1: तेव्हा जरूर ऐका माभैतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आदेश श्रीवास्तव यांनी गायलेलं समीर यांचं गाणं ऐकूया. संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि चित्रपट आहे राजनीती.

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया ऑल इज वेल या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं. शब्बीर अहमद यांच्या या गीताला संगीत दिलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात विम्याचं महत्त्व या विषयावरती मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत। सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्यापैकी कोणालाही विम्याबद्दल माहीत नाही असं नाहीये. खरं तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींसाठी विमा उपयुक्त असतो. आजकाल जोखीम हा एक मोठा फॅक्टर आहे आणि त्यासाठी विमा गरजेचा आहे. खरं तर विमा काढलेला असला म्हणजे आपलं जरी नुकसान झालं तरी त्याची थोडीफार का होईना भरपाई मिळते. श्रोते हो, आणि त्या निमित्ताने आपल्याला बचतीचीही सवय लागते. तर आज आपण विमा या विषयावरच बोलणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय मनोज भाटवडेकर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की विमा हा विषय काही कुणाला माहीत नाही असं नाहीये, पण जर कुणाला आपण विचारलं की तुम्ही विमा काढलाय का, तर त्याचं उत्तर हो असं असतं. पण मग नेमकं काय केलंय, कसला विमा काढलाय, याबद्दल खूप अशी डिटेल माहिती नसते. सर्वसामान्यपणे विमा काढलाय तर हो असं उत्तर असतं. तर मला सुरुवातीला असं सांगा की विमा म्हणजे नेमकं काय.
1: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
0: बरोबर.
1: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
0: बरोबर.
1: कारण या उत्पन्नावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, भविष्यकालीन स्वप्न आणि करिअर अवलंबून असतं. जेव्हा अशी व्यक्ती कुटुंबातून निघून जाते तेव्हा त्या कुटुंबाचे होणारे नुकसान इतरांच्या छोट्या छोट्या योगदानामुळे बनलेल्या मोठ्या निधीतून भरून काढलं जाऊ शकतं. अशा प्रकारे हानी होण्याची शक्यता आणि त्याचे परिणाम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे विमा होय. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर विमा हा जोखीम हस्तांतरणाचा प्रमुख प्रकार आहे.
0: म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की काहीतरी झाल्यानंतर विम्याचं महत्व कळण्यापेक्षा जर सुरुवातीपासूनच आपण त्याकडे लक्ष दिलं तर नंतर होणारं नुकसान जे आहे त्याची आपल्याला भरपाई मिळणार आहे. पण ही एक सावधानता बाळगायला आपल्याला नक्कीच हरकत नाही.
1: खरंय. म्हणूनच म्हणतात की सगळं चांगलं असताना वाईटाची कल्पना करा आणि त्याची तजवीज करून ठेवा.
0: सर, कुठचीही गोष्ट जेव्हा आपल्याला माहीत असते कुठून तरी ती संकल्पना आलेली असते. विम्याचं मूळ कशात आहे, काय आहे
1: विम्याचं मूळ? खर तर हजारो वर्ष जुनं असलं तरी आजच्या विम्याचं स्वरूप जे आहे ते साधारणपणानं गेल्या 200-300 वर्षातल्या नुकसान वाटून घेण्याच्या पद्धतीशी सुसंगत आहे. जुन्या काळामध्ये बॅबिलोनचे व्यापारी जहाजानं माल भरून जगभर प्रवास करायचे. तर प्रत्येक जहाजामागे ठराविक रक्कम ते बंदरावरती एकत्रित जमा करून ठेवायचे, जेणेकरून त्या प्रवासामध्ये ज्या व्यापाराचं नुकसान होईल त्याला त्यातून मदत केली जायची.
0: अच्छा.
1: हीच प्रथा भारतामध्ये भरूच आणि सुरत इथल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्याकडे आत्मसात केली होती. थोडक्यात आधुनिक विम्याचं मूळ ह्या पूर्वपीठिकेमध्ये आहे.
0: सर, खरं तर आपण म्हणतो असं नेहमी की आपले पूर्वज खरंच हुशार होते, त्यांना अनेक गोष्टींची जाणीव होती आणि त्याप्रमाणे त्या काळात जसं जमेल तसं त्यांनी त्या गोष्टी केल्या होत्या. आणि आता आपण हे बघतोच आहोत की या सगळ्याचं मूळ इतकं जुनं आहे. मग यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा काय झाला?
1: 1956 सालानंतर विमा क्षेत्र आपल्याकडे चांगल्यापैकी सरकारी नियंत्रणाखाली सुरू झालं. पुढला टप्पा आला 1972 मध्ये. त्यामध्ये सर्वसाधारण विमा कंपन्यांचं देखील राष्ट्रीयकरण झालं आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या अंतर्गत त्याच्या 4 उपकंपन्या स्थापन झाल्या.
0: अच्छा.
1: 1956 सालानंतर सुमारे 45 वर्ष सरकारी नियंत्रणाखाली विमा क्षेत्र कार्यरत राहिलं. ज्यावेळेला भारताचा समावेश प्रगतिशील देशांमध्ये झाला त्यावेळेला विमा क्षेत्र पुन्हा एकदा खासगी कंपन्यांसाठी मोकळं झालं.
0: बर.
1: भागीदारीमध्ये अनेक विमा कंपन्यांनी अर्ज

0: केले आणि या सर्व कंपन्यांवरती देखरेखीसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण थोडक्यात IRDAI या शिखर संस्थेची स्थापना झाली.
1: अच्छा.
0: आणि आज IRDAI देखरेखीखाली अनेक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहक हित सांभाळलं जातं.
1: मला असं सांगा की आता आपण सुरुवातीला असं म्हटलंच की आपलं नुकसान झालं तर भरपाई मिळते. माणसाचं नुकसान जरी भरत नसलं तरी आपल्याला आर्थिक नुकसानीची भरपाई मिळत जाते. विम्याचं नेमकं महत्व काय?
0: खूप चांगला प्रश्न आहे. आपण मगाशी पाहिलं की कमावता या व्यक्तीच्या पश्चात त्याचं उत्पन्न देखील थांबतं.

0: अच्छा
1: आता विम्याकडे आपण जीवंतपणीचे लाभ या विषयानं पण बघूया.
0: बर,
1: विमा म्हणजे सक्तीची बचत.
0: हो,
1: जेव्हा व्यक्ती उत्पन्न वजा खर्च राहिलेली बचत या पद्धतीने जीवनशैली जगते तेव्हा त्याचं बचतीकडे दुर्लक्ष होतं. आजकाल खर्चाला तर काहीच मर्यादा राहिलेली नाहीये, त्यामुळे ही मर्यादा आपल्याला लक्षातच राहत नाही.
0: बरोबर.
1: परंतु विशिष्ट कालावधीने विमा हप्ता भरणं सक्तीचं असल्याने ती आपली जीवनशैली जेव्हा बनते तेव्हा मग उत्पन्न वजा बचत उरलेला खर्च अशी सशक्त आचारसरणी निर्माण होते आणि खर्चाला आळा बसतो.
0: बरोबर.
1: दुसरा लाभ म्हणजे विमा आकस्मिक गरजांसाठी तरतूद. भारतामध्ये फार मोठी लोकसंख्या ही विविध आर्थिक स्तरामध्ये विभागलेली आहे. सक्तीची बचत म्हणून जेव्हा विमा केलेला असतो तेव्हा प्रापंचिक गरजांपोटी विमा पॉलिसीवरती विमेदार कर्जही घेऊ शकतो. थोडक्यात त्याला त्यासाठी कुठलेही कागदपत्रही सादर करावे लागत नाहीत, म्हणून पॉलिसीच्या माध्यमातून मिळालेलं कर्ज त्याला तात्काळ आर्थिक चिंता मुक्त करतं. तिसऱ्या प्रकारात आपण त्याला तारण कर्ज म्हणून एक लाभ आहे तोही आपण लाभ बघूया. विमा जसा गरिबाकडे आढळतो तसाच तो अतिउच्च उत्पन्न गटाकडे देखील पाहायला मिळतो. व्यवसाय वृद्धीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना या कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून पॉलिसी तारण ठेवून घेतली जाते.
0: बरोबर.
1: चित्रपट सृष्टीतले कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती विम्याचे महत्व ओळखून त्यात फार मोठी गुंतवणूक करतात.
0: आणि तुम्ही म्हणताय असं की इतके सगळे जर त्याचे फायदे असतील आपल्याला मिळणारे तर त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक ही व्हायलाच हवी. आणि सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की पहिलं उत्पन्न खर्च आणि मग बचत असं समीकरण न करता उत्पन्न बचत आणि मग उरलेला खर्च या समीकरणाने जर आपण गेलो तर मला वाटतं विमा काढणं किंवा त्याचे हप्ते भरणं हे काही खूप कठीण काम नाहीये. मग विम्याचे नेमके प्रकार काय आहेत?
1: विम्याला आपण साधारणपणानं तीन गटामध्ये विभागूया. एक आहे जीवन विमा, दुसरा सर्वसाधारण विमा आणि तिसरा म्हणजे आरोग्य विमा. जीवन विमा हा मानवी आयुष्याशी निगडीत आहे.
0: बरोबर.
1: जीवन विमा घेताना व्यक्तीचं एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे मूल्य नाही काढता येत आपल्याला. मानवी जीवनाचे मूल्य ही संकल्पना मांडताना 1924 अमेरिकन अर्थतज्ञ प्रोफेसर सोलोमन ह्युबनर यांनी कमावत्या व्यक्तीची भविष्यातील उत्पन्न मिळवण्याची क्षमता या बाबीवरती भर दिला. या पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीने किती रकमेचा विमा घ्यावा याचं अचूक मूल्यमापन करता यायला लागला. सर्वसाधारण विम्यामध्ये गाडी, घर, कारखाने, वैयक्तिक अपघाती विमा, नाशवंत माल, जहाज, कच्चा पक्का माल, मोठमोठे प्रोजेक्ट, पशु विमा, मशिनरी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. थोडक्यात मानवी जीवन वगळता इतर बहुसंख्य गोष्टींचा समावेश जात होतो ज्यामध्ये नुकसानीची निश्चित किंमत काढता येते त्याला आपण सर्वसाधारण विमा म्हणतो. पुन्हा एकदा मानवी आयुष्याशी निगडीत असलेला एक तिसरा विम्याचा प्रकार तो म्हणजे आरोग्य विमा. बदलती जीवनशैली, विविध आजारांचा प्रादुर्भाव, व्यायामाचा अभाव, जंक फूड्स, प्रदूषित अन्न इत्यादीमुळे मानवाला आरोग्य समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं.
0: बरोबर.
1: वैद्यकीय क्षेत्रात होणारी नवनवीन संशोधनं, कॉर्पोरेट क्षेत्रानं या व्यवसायात घेतलेली उडी यामुळे मानवी जीवनमान उंचावायला निश्चितच मदत झाली.
0: हो.
1: पण त्याचबरोबर वैद्यकीय खर्च देखील सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर जाऊ लागलाय. या वैद्यकीय खर्चाची तरतूद करण्याचे दोनच मार्ग आहेत. वैद्यकीय कारणास्तव होणाऱ्या प्रत्येक खर्चाचा आपल्या खिशावर पडणारा ताण आपणच सोसायचा किंवा आरोग्य विमा करून अत्यंत मर्यादित ताण स्वीकारायचा. कोणताही सुज्ञ व्यक्ती अशा वेळी आरोग्य विम्याचाच पर्याय निवडतो.
0: बरोबर.
1: आरोग्य विम्यामुळे आपल्या बचतीवर होणारा दुष्परिणाम टळतो आणि अधिक चांगले उपचार घेणे, व्याधीमुक्त होणे हे मानवाला शक्य झालंय.
0: खरंय. सर, विम्याचे प्रकार तर तुम्ही सांगितलेतच, पण या विम्यापासून आपल्याला नेमका काय लाभ मिळतो याविषयी जरा सांगा.
1: आपण कॅटेगरी वाईजच बघूया. पहिल्यांदा जीवन विमा, मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे जीवन विमा ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला आपण त्याच्याकडे भविष्यकालीन तरतूद, मुलांची किंवा स्वतःचं लग्न, शिक्षण, आपलं निवृत्तीनंतरचं जीवन या प्रसंगी उपयोगी पडणारं साधन म्हणून आपण विम्याकडे बघू शकतो.
0: बरोबर.
1: मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की विमा म्हणजे सक्तीची बचत. खरंय, कारण विम्याचे हप्ते पूर्णपणे भरल्याशिवाय त्याचा फायदा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: आधी विम्याचे पैसे बाजूला काढून ते भरलेच पाहिजेत. या भूमिकेतनं सक्तीची बचत म्हणून सुद्धा आपण विम्याचे लाभ लक्षात घेऊया. कर्ज तारण, आपल्याला कर्जाची ज्यावेळेला तरतूद लागते करावी त्यावेळेला आपल्याला पॉलिसीवरती दोन प्रकारानं कर्ज घेता येते. तसं कर्ज तारणासाठी सुद्धा ही पॉलिसी उपयोगात पडते. आणि सरकारी हमी हा झाला आपला जीवन विम्याचा भाग. सर्वसाधारण विम्यामध्ये मुख्यत्वे करून गैरमानवी गोष्टींचं होणारं नुकसान भरपाईसाठीच त्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे सर्वसाधारण विमा हा नुकसान भरपाईचा विमा या भूमिकेतनं जास्त करून बघितला जातो. गाड्यांच्या बाबतीमध्ये ऍक्ट ओनली म्हणजे नियमानं

0: आवश्यक आहे, म्हणून गाडीचा इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स जो केला जातो तो नसेल तर बाहेर दंड बसणार आहे.
1: बरोबर.
0: तर सर्वसाधारण विम्यामध्ये नुकसान भरपाई हा एक मोठा आस्पेक्ट त्यामध्ये गृहीत धरला जातो.
1: अगदी.
0: तिसरा आरोग्य विमा आहे, नावाप्रमाणेच वैद्यकीय खर्चाची तरतूद म्हणून या विम्याकडे बघितलं जातं.
1: बरोबर.
0: कोणत्याही प्रसंगी वैद्यकीय कारणाने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागलं तर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी विमा कंपनी घेते. अनेक गोष्टी ज्या त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, ज्या त्या उपचारासाठी आवश्यक आहेत, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगामध्ये किमोथेरपी, इम्युनोथेरपी सारखे ऍडव्हान्स, नुसतेच ऍडव्हान्स नाहीत तर ते महागडे पण आहेत, ते उपचार सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला एखादी व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्यावेळी ती स्वतःच्या प्रकृतीनं काळजीत पडलेली असते आणि त्याची कुटुंबीय त्यासाठीच्या खर्चाची तरतूद करण्याने काळजीत पडलेली असतात.
1: बरोबर.
0: आरोग्य विमा ह्या दोन्ही घटकांना बऱ्याच अंशी तुम्हाला न्याय देतो किंवा तुम्हाला टेन्शन फ्री ठेवतो.
1: मला असं वाटतं की ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जसं आपण म्हटलं सुरुवातीपासून की थोडे पैसे बाजूला टाकावेत, त्यावेळेला ते जड वाटत जरी असलं तरी जेव्हा आपण अशा संकटात सापडतो तेव्हा ते आपल्याला खूप मोठा आधार देतात.
0: आणि जीवन विम्याचा तोच गाभा आहे.
1: म्हणजे आपण थोडासा वेगळा विचार करून या गोष्टीकडे बघितलं तर मला वाटतं पुढे येणारे जे धोके आहेत तरी त्यातून आपण सहजपणे बाहेर पडू शकतो.
0: नक्कीच.
1: नाही का? त्यामुळे या पद्धतीने जर विम्याच्या लाभांचा आपण विचार केला तर विमा हा सक्तीचा नसून हा गरजेचा आहे हे आपल्याला पटेल.
0: खरं.
1: मला असं सांगा की विमा नेमका किती घ्यावा, म्हणजे त्याचंही काहीतरी प्रमाण असेल तर त्याबद्दल सांगा.
0: नक्कीच. जीवन विम्याच्या बाबतीत मगाशी आपण प्रोफेसर युबनर सरांचा उल्लेख केला होता. युबनर सरांनी ह्युमन लाईफ व्हॅल्यू या गोष्टीवरती भर दिला होता आणि जीवन विमा घेताना HLV ह्युमन लाईफ व्हॅल्यू या सूत्राचा वापर करूनच रक्कम निश्चित करावी लागते. पण काय होतं, खूपदा सर्वसामान्य लोकांना या पद्धतीनं निश्चित रक्कमच काढता येत नाही कारण ही सगळी तांत्रिक बाजू होऊन जाते. यासाठी अधिक सोपी आणि घरगुती पद्धत आपणही वापरू शकतो.
1: बर, काय आहे ती पद्धत?
0: कुटुंबाला लागणारा मासिक खर्च जो आहे त्यातनं कमावत्या व्यक्तीचा खर्च वजा केला तर त्याच्या पश्चात जो मासिक खर्च सुरू राहणार आहे ती एक फिगर आपण कागदावरती मांडायची.
1: अच्छा.
0: आणि या खर्चाची तरतूद ही आपल्याला करावी लागणार आहे.
1: मग
0: अशा वेळेला 6% व्याजदर जर तुम्ही गृहीत धरलात तर मासिक खर्चाच्या 200 पट इतकी रक्कम ही त्या व्यक्तीच्या पश्चात त्या कुटुंबाकडे उभी राहिली पाहिजे.
1: बरोबर.
0: मग ती स्वतःचे फंड्स असतील, बँक FDs असतील, विमा असेल किंवा त्याच्या पश्चात मिळणारं निवृत्ती वेतन असेल. तर हे सगळे कागदावरती तुम्ही आकडे मांडल्यानंतर जी गॅप तुम्हाला लक्षात येईल ती गॅप लक्षात घेऊन तुम्हाला तितक्या रकमेचा विमा करायला पाहिजे. सोपेपणान जर दरमहा 20,000 रुपये खर्चाची तोंड मिळवणी करायची असेल, 6% व्याजदरानं 40,00,000 रुपये जर तुमचे बाजूला असतील तर 20,000 रुपये बिन तक्रार दरमहा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत.
1: बरोबर.
0: आता पैकी जर आपल्याकडे 20,00,000 रुपयाचे जर फंड्स असतील तर विम्यातनं तुम्हाला 20,00,000 रुपये उभे राहिले पाहिजेत. म्हणजे आपलं विमा घेण्याचं टार्गेट जे आहे हे 20,00,000 रुपये असलं पाहिजे.
1: अच्छा.
0: किंवा मॅच्युरिटी किंवा मृत्यू पश्चात येणारी रक्कम. थोडक्यात हे 20,00,000 रुपये किंवा ह्युमन लाईफ व्हॅल्यूचं सूत्र हे आपल्याला दिशादर्शक अशा पद्धतीनं ठरतं.
1: अच्छा. ओके. म्हणजे खूप लांबचा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि हे एवढं गणित तुम्ही मांडलं की मला वाटतं फार काही आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. लाईफही याने सिक्युअर होईल आणि जर संकट आलं तर त्यातनंही आपण बाहेर पडू शकतो.
0: खूपदा कसं होतं, ज्या वेळेला एखाद्याला विमा आहे का विचारला तर तो आहे म्हणतो पण तो पुरेसा आहे का इकडे त्याचं लक्षच नसतं. कारण हे सूत्र त्यांच्या समोर त्यांनी मांडून बघितलेलं नसतं. विमा एजंट येऊन विमा करायला सांगतोय म्हणून विमा केला जातोय आणि मग अशी सक्तीची बचत, तसा तो काही वेळेला सक्तीचा विमा होऊन जातो आणि मग तो किरकोळ रकमेचा केला जातो. पण त्याची किंमत जी आहे ना ती त्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबाला सोसावी लागते आणि म्हणून आपल्या हयातीतच आपल्याला योग्य रकमेचा विमा, मग तो सर्वसाधारण विमा असो, जीवन विमा असो किंवा आरोग्य विमा असो, त्या सूत्राच्या आधारानेच तो निश्चित करायला पाहिजे. कदाचित असं होऊ शकतं की एका वेळेला आपल्याला ते टार्गेट जे आहे ते साध्य नाही करता येणार, पण उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर आपल्याला किती आत्ता करणं शक्य आहे त्या दिशेनं वाटचाल तर करता येऊ शकते.
1: नक्कीच. जर आपण असं उद्दिष्ट समोर ठेवलं तर मला वाटतं अशक्य अशी कुठलीच गोष्ट नसते. नाही का?
0: खरं.
1: आता सर तुम्ही जीवन विम्याबद्दल सांगितलं, हाच प्रकार आपण सर्वसाधारण विम्यालाही वापरायचा का?
0: हो. ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा विमा करतोय, गाडीचा विमा करतोय, त्यावेळेला त्याचं सध्याचं मूल्य लक्षात घेऊनच विमा करायला लागतो.
1: बरोबर.
0: आणि त्यासोबत संभाव्य नुकसान काय होऊ शकतं त्याचाही आपल्याला अंदाज घेऊन विमा करायला लागतो. शकतो. थोडक्यात, मी गाडीचा ज्यावेळेला विमा करतोय त्यावेळेला मी जर थर्ड पार्टी विमा केला तर मला रस्त्यावरती विमा नसलेलं वाहन चालवल्याबद्दलचा दंड आहे तो चुकेल, पण माझ्या गाडीचं नुकसान जे आहे होणार अपघातातलं त्याची भरपाई होणार नाहीये.

0: मग मला संभाव्य नुकसानीचा पण अंदाज घेतला पाहिजे.
1: बरोबर.
0: मी घराचा विमा ज्या वेळेला करतोय त्यावेळेला ठीक आहे मी एक 40 लाखाचं लोन घेतलंय म्हणून मी 40 लाखाचा विमा घेण्याच्या पेक्षा घराचं आत्ताचं मूल्य काय आहे, कारण मी घराच्या मूल्या इतकंच काही कर्ज घेईन असं नाहीये ना.
1: बरोबर.
0: कदाचित कमी रकमेचा आवश्यक तेवढंच घेईन, तेवढा विमा नाही घेऊन चालणार. घराचं आजचं मूल्य काय आहे.
1: अच्छा.
0: अजून 2-3-5 वर्षानंतर ज्या वेळेला माझा विमा मी पुन्हा पुन्हा रिन्यू करतोय तेव्हा घराची वाढलेली किंमत ती पण गृहीत धरून माझा विमा मला वाढवायला पाहिजे.
1: ओके.
0: मी आहे तेवढ्या विम्यात केवळ कर्ज घेतलंय म्हणून विमा घेतला घराचा असं करून नाही चालणार.
1: थोडक्यात या सगळ्याचा चहूबाजूनी विचार करणं गरजेचं आहे की आज आपल्याला जो खर्च आहे तो 5 वर्षांनी अजून वाढणार आहे तर त्या दृष्टीने आपण विमा काढणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: नाही का सर, असाच विचार आरोग्य विम्याच्या बाबतीत पण करता येतो का?
0: करावाच लागेल, कारण आरोग्य विम्याच्या बाबतीत ग्राहकांना तर इतर विम्यां इतकंच किंबहुना जास्त चौकस राहून त्यात कोणते खर्च समाविष्ट आहेत, त्याचा वेटिंग पिरियड काय आहे, तो कधी संपतो, त्यात अधिकच्या काय काय सोयी अंतर्भूत आहेत याच्यावरती त्याचा कटाक्ष असलाच पाहिजे.
1: बरोबर.
0: वैद्यकीय खर्च हा नित्य निरंतर वाढता असल्यामुळे भविष्यकालीन खर्चाचा अंदाज घेऊन आजच गरजेपेक्षा अधिक रकमेचा आरोग्य विमा घेतला पाहिजे, कारण भविष्यात तो वाढवून मिळेल याची कोणतीच हमी नाहीये. आज मला जर 5 लाखाचा विमा पुरेसा वाटत असेल तर मी तो कधीच वाढवत नाही जोपर्यंत कुठेतरी एखादी व्याधी समोर येत नाही, आणि मग त्यावेळेला मी जर धावलो की मला विमा वाढवून द्या किंवा एखादं ऍक्सिडेंट ऑपरेशन झाल्यानंतर मला अधिकचा विमा हवाय तर खूपदा तो वाढवून मिळेल याची कुठलीच खात्री मिळत नाही, आणि मग अशा वेळेला मला हवंय पण मिळत नाही अशी कुतरड होते. तरी एक आज जर तुम्ही मेडिक्लेम घेत असाल तर तो किमान 10 लाख आणि त्याच्या वरती हवा एवढं मात्र मी नक्कीच सांगेन.
1: आणि मला असं वाटतं ही काळाची गरज आहे,
0: काळापेक्षा ही एक विमेदार म्हणून माझी गरज आहे.
1: खरंय सर. मला असं सांगा की जेव्हा आपण विमा पॉलिसी घेतो पण ती घेताना नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे त्याबद्दल जरा सांगा.
0: 2-3 गोष्टी विशेष करून मी जीवन विम्याच्या बाबतीमध्ये सांगेन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आज जो विमा घेतोय तो महागाई दराशी निगडीत घालूनच मला तो घ्यायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आज मला जी पॉलिसी मी घेतोय ती पॉलिसी काही वर्षानं 25 लाख रुपये देत असेल तर ती आज रक्कम मला खूप हँडसम आणि मोठी वाटते, पण 25 वर्षानंतर 25 लाख रुपये रक्कम कदाचित कमी होईल.
1: बरोबर.
0: म्हणून आज मला त्यावेळच्या महागाईचा विचार करून जास्त रक्कम कशी मिळेल याच्यावरती पहिला फोकस केला पाहिजे.
1: बरोबर. मी रकमेवर पहिला फोकस करा,
0: मिळणाऱ्या रकमेवरती ती त्यावेळेला मला उपयुक्त कशी ठरेल या गोष्टी.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मला बघितली पाहिजे की मी आज विमा हप्ता किती भरू शकतो. जो विमा आज हप्ता मी भरू शकतोय मॅक्झिमम त्याची मला पूर्तता करणं गरजेचं आहे, किंबहुना मी थोडं असं सांगेन की 2-3 वर्षानंतर तो विमा हप्ता मला छोटा वाटतो. म्हणून आज जर मला 10,000 रुपये महिना पुरेसे वाटत असतील किंवा मी भरणार असेल तर ते मी 12,000-13,000 रुपये भरले पाहिजेत.
1: अच्छा.
0: कारण पहिल्या 2-3 वर्षांमध्ये मला त्या हप्त्याची इतकी सवय होऊन गेलेली असते, त्याच्यानंतर विमा हप्ता वाढणार नाहीये माझा.
1: ओके.
0: पण माझं उत्पन्न वाढणार आहे, माझ्या गरजा वाढणार आहेत, माझ्या आयुष्याला असणारे धोके वाढणार आहेत, माझ्या गरजा निवृत्तीनंतरच्या पण वाढणार आहेत.
1: बरोबर.
0: आणि मी जर त्यावेळेला कमी रकमेचा विमा केलेला असेल, कमी हप्ता स्वीकारलेला असेल, तर मॅच्युरिटीला मिळणारे जे माझे पैसे आहेत ते सुद्धा मला कमी मिळणार आहेत.
1: बरोबर. बरोबर.
0: त्याला रिअल व्हॅल्यूचे पैसे आपण नाही म्हणू शकत. तिसरी गोष्ट माझ्या गरजा काय आहेत. माझ्या गरजा जर निवृत्ती वेतनाच्या असतील त्यावेळेला मला पैसे हवेत, निवृत्ती वेतन हवंय, तर मला मध्ये पैसे घेणारी योजना घेऊन नाही चालणार. मला त्या गरजेला पूरक असाच विमा घेतला पाहिजे.
1: अच्छा.
0: जो कमी उत्पन्न गटातला व्यक्ती आहे त्याला मध्ये मध्ये पैसे लागणार आहेत आणि ती त्याची जर गरज असेल खरोखरची तर ती गरज मनीबॅक विम्यातनच भागली जाणार आहे. मग मला शेवट भरपूर पैसे मिळतील 25 वर्षां 30 वर्षां, त्याच्यापेक्षा मला मध्ये किती मिळत आहेत ते बघून मला विमा घेतला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मगाशी ह्युमन लाईफ व्हॅल्यूचा आपण उल्लेख केला होता, त्याप्रमाणे माझे ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे मला टार्गेटेड इन्शुरन्स किती असला पाहिजे याचं आजच मला समीकरण मांडलं पाहिजे आणि तितक्या रकमेचा विमा घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे.
1: अच्छा.
0: थोडक्यात मला आज जो काही हप्ता झेपतोय त्याच्यापेक्षा थोडा जास्त रकमेचा हप्ता स्वीकारणं, माझ्या ज्या गरजा आहेत त्याला पूरक असलेला विमा मी स्वीकारणं, माझं आत्ताचं वय आणि माझं निवृत्तीचं वय याच्यातला डिफरन्स लक्षात घेऊन तितक्या जास्त मुदतीचा विमा कसा मला घेता येईल याच्यावरती मला फोकस करणं गरजेचं आहे.
1: मला असं वाटतं की खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. तुम्ही म्हणताय असं की थोडं पुढे गेल्यानंतर त्या लक्षात येऊन त्याचा काहीच उपयोग नाही, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पॉलिसी घेत असाल त्यावेळेलाच ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: सर, मगाचपासून आपण सगळ्याच विम्यांवर बोलतो आहोत आणि तुम्ही खूप छान डिटेल माहितीही देत आहात. सर्वसाधारण विम्यामध्ये बरेच गोष्टी इन्क्लूड असतात.

0: ज्या आपण दुर्लक्षच करतो त्यांच्याकडे, जेव्हा प्रत्यक्ष घटना समोर येते तेव्हा आपण जागे होतो की अरे देवा, काढला असता विमा तर बरं झालं असतं असं. तर तिथे नेमकी काय काळजी घेतली पाहिजे ते विमे काढताना?
1: खरं तर सर्वसाधारण विमा हा खूप मोठा विषय आहे, पण मी त्यातल्या एक दोन मुद्द्यांमध्ये तुम्हाला या बाबतीत अवगत करतो. गाडीचं उदाहरण घेऊया आपण. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गाडीचा इन्शुरन्स थर्ड पार्टी पण करता येतो आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पण करता येतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह केलं तर माझ्या गाडीचं माझं होणारं नुकसान जे आहे त्याची पण मला भरपाई करता येते. मग फक्त दंड होऊ नये म्हणून थर्ड पार्टी विमा करावा का? तुम्ही नवीन गाडी घेताय तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेतला. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये मग सुद्धा अनेक आपल्याला गोष्टींवरती लक्ष देता येतं. म्हणजे माझ्या गाडीचा विमा जो मी करतोय कॉम्प्रिहेन्सिव्ह, तो झिरो डेप्रिसिएशन आहे का? मी त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं रायडरचं इन्शुरन्स कव्हरेज घेतोय का अपघाती विम्याचं? त्याच्यासोबत मी रिटर्न टू इनव्हॉइस, म्हणजे गाडीचं नुकसान झालं, पूर्ण गाडी लॉस झाली माझी, तर माझी मूळ किंमत मला परत मिळेल का? त्याला आपण रिटर्न टू इनव्हॉइस म्हणतो. टायरचं कव्हर घेतलंय का? गाडीत ठेवलेल्या वस्तूंची चोरी झाली तर त्याची नुकसान भरपाई मिळेल, ते घेतलंय का कव्हर? हेही बघणं तितकंच गरजेचं आहे ना. नुसता कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेतला गाडीचा, पण बाकीच्या गोष्टींचं काय? झिरो डेप्रिसिएशन नसेल, 2-3 वर्ष जुनी गाडी आहे तर तुम्हाला गाडीची डेप्रिसिएटेड व्हॅल्यू घसारा किंमतच मिळणार आहे त्याच्यामध्ये. झिरो डेप्रिसिएशन पाहिजे त्याच्यामध्ये. 5 वर्ष जुनी तुमची गाडी होत आलेली आहे आणि गाडी पूर्णपणे लॉस झाली, आज त्या गाडीची 10 लाखाच्या गाडीची किंमत समजा 6 लाख असेल, 6 लाखाच्याच हिशोबाने भरपाई मिळेल. पण तुम्ही रिटर्न टू इनव्हॉइस केलेला असेल तर 10 लाखाची जर तुमची इनव्हॉइस प्राइस असेल तर 10 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत.
0: ओके.
1: रोड साइड असिस्टन्स असतो तो पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे का? असे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रायडर्स उपलब्ध असतात. हे जीवन विम्यामध्ये पण रायडर्स जीवन विम्याच्या पद्धतीने आहेत, सर्वसाधारण विम्यामध्ये सुद्धा रायडर्स उपलब्ध आहेत. हे रायडर्स विमा ऍडवायझर जो आहे तुमचा त्याच्याकडनं समजून घेऊन मला उपयुक्त काय काय आहेत ते निश्चितपणानं घेतले पाहिजे.
0: आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गरज आहे आणि या सगळ्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे उद्या भविष्यात जर क्लेम आला तर तुम्हाला प्रॉब्लेम येतात माने की हे तुम्ही ऑलरेडी टिक केलेलं आहे.
1: अगदी बरोबर,
0: नाही का?
1: अगदी बरोबर. विमा द्यायला येणाऱ्या माणसाला जेवढा इंटरेस्ट असेल त्यापेक्षा जास्त विमा घेणाऱ्या माणसाला इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणजे तो आपल्या हिताचं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तिकडे लक्ष देतो.
0: बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाला तसं एक गाडीचं उदाहरण दिलं, पण अशाच प्रकारे अनेक गोष्टींसाठी आपण विमा घेतो हे सुद्धा सर लोकांना माहीत नाही, त्याबद्दल पण थोडस सांगा.
1: मी मग असे म्हटलं सर घराचा विमा करतायत. घराच्या बाबतीमध्ये आपण फायर इन्शुरन्स घेतो, पण त्यामध्ये कव्हर काय आहे? आग लागली तर, फ्लड म्हणजे पुरामुळे नुकसान झालं तर, आणि तिसरा भाग आहे भूकंप. पण घराच्या बाबतीमध्ये आपण हाऊस होल्ड पॉलिसी जर घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये सर्वसमावेशक गोष्टी असतात. घरातले अप्लायन्सेस आहेत, घरात होणारी चोरी आहे, घरफोडी आपण ज्याला म्हणतो ती, बाकीची संरक्षण त्याच्यामध्ये मिळतच असतात. हा एक भाग आहे. दुकानाच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच प्रकार केला जातो. फायर इन्शुरन्स फक्त घेतला जातो. त्याच्याऐवजी तुम्ही शॉपकीपर पॉलिसी जर घेतली तर दुकानात असलेल्या मालाचं पण त्याच्यामध्ये संरक्षण होतं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये सांगता येतील की तुम्ही तिथे आणखीन काय ह्याच्यात वेगळं आहे का. असा उत्साह दाखवून, तुम्ही उत्सुकता दाखवून जर विचारलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं संरक्षण मिळवता येतं.
0: नक्कीच मिळू शकतं. आणि मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही इंटरेस्ट दाखवला पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्याला कसला विमा काढायचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की आता दुकानाचा विमा काढायचा आहे, मग माझं दुकान नेमकं कोण? म्हणजे सगळ्याचा अभ्यास जसं व्यवसाय सुरू करताना आपण करतो त्याच पद्धतीने विमा काढतानाही बारकाईने लक्ष देऊन आपल्या प्रत्येक गोष्टी मूल्य आपण जपणं हे फार महत्वाचं आहे. नाही काय
1: नेमकी गोष्ट तुम्ही बोलता
0: सर. हाच प्रकार आरोग्य विमा हा सुद्धा आजकाल आपण खूप महत्वाचा मानला जातो. कारण तुम्ही म्हणालात तसं, जसजसं आपण पुढे चाललोय तसतसे या सगळ्यावरचे खर्च खूप वाढतात आणि मग जेव्हा खर्चाची वेळ येते किंवा आपल्याला त्याच्यावर पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपण ह्यातलं काहीच बघितलंच नव्हतं जेव्हा विमा घेतला होता. तर तिथे नेमकं काय बघितलं पाहिजे?
1: आरोग्य विमा घेताना चॉईस ऑफ कंपनी हा एक भाग तितकाच महत्वाचा आहे. ज्या कंपनीचा क्लेम रेशो चांगला आहे, जी कंपनी व्यवसायाच्या पातळीवरती IRDA वरती लिस्ट असते की कुठल्या कंपनीचा किती व्यवसाय झालाय, म्हणजे त्या कंपनीची साईज, जेवढा मोठा व्यवसाय करणारी कंपनी तितके क्लेम चांगले देण्याची हमी पण त्या ठिकाणी असते. पण ज्यावेळेला तुम्ही एकदा कंपनी फायनल केलीत की मला अमुक एका कंपनीचा आरोग्य विमा घ्यायचा आहे, त्यावेळेला त्या कंपनीकडे असलेल्या पॉलिसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसीज असतात, त्या तर तुम्ही समजून घ्यालच. पण ते घेत असताना काही काही निकष लावावे लागतील. ती पॉलिसी मला पुरेसं विमा संरक्षण देते का? त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रोगांचं, अपघाती, नैसर्गिक, सगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलायझेशनचं कव्हर त्याच्यामध्ये मला मिळतंय का? महत्वाचा भाग म्हणजे मी घेत असलेल्या विमा संरक्षणाच्या पोटी मला दर दिवशी किती रुपयापर्यंत रूम रेंट आणि नर्सिंग चार्जेस अलाव होतात. कारण असं आहे, कुठल्याही

0: हॉस्पिटलचं बिल जे ठरतं हे तुम्हाला रूम रेंटवरती अवलंबून आहे.
1: खरंय.
0: एकच ऑपरेशन जनरल वॉर्डमध्ये होत असेल आणि तेच ऑपरेशन केल्यानंतर तो जर पेशंट स्पेशल रूममध्ये राहत असेल तर केवळ रूमचा खर्च वाढत नाही तर ते प्रपोर्शनेट सगळे चार्जेस वाढत असतात.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बिल हे जर तुमचं रूम रेंटवरती ठरत असेल तर तुम्हाला रूम रेंट किती अलाव आहे हे बघणं महत्वाचं आहे. अन्यथा असं होतं, 1,00,000 रुपये खर्च झालाय, माझी 2,00,000ची पॉलिसी होती, मला 1% ऑफ सम अश्योर्ड म्हणजे 2,000 रुपये पर डेची रूम अलाव होती, मी घेतली 4,000 रुपये. आता होतं इथे गणित चुकतं असं की जे काही तुमचा खर्च झालेला आहे त्याला 50% डिप्रिसिएशन लागतं. सो प्रपोर्शनेट डिडक्शन आपण त्याला म्हणतो. कंपनी म्हणते 4,000 रुपयाच्या रूमला तुम्हाला 1,00,000 रुपये खर्च आलाय, तुम्हाला अलाव होती 2,000 रुपयाची, तुम्हाला तुमच्या बिलाची एलिजिबिलिटीच मुळात 50,000 रुपयाची आहे. आणि मग त्यात नॉन ऍडमिसिबल एक्सपेन्सेस जे आहेत त्यातले ते वजा होतात आणि मग मिळालेली रक्कम ही फार छोटी दिसते. अशा वेळेला मग जो विमेदार आहे तो नाराज होतो. ते होऊन नाही चालणार. थोडक्यात रूम रेंट किती अलाव आहे त्याच्यावरती आपल्याला बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. अनेक पॉलिसीमध्ये विमा संरक्षण रिस्टोरेशनचाही एक भाग असतो. ते रिस्टोरेशन कसं होतं, किती त्याच्यामध्ये अलाव आहे, त्याच्यानंतर नो क्लेम बोनस त्या त्या पॉलिसींना किती मिळतो, क्लेम नाही झाला तर दरवर्षी विमा संरक्षण वाढत जातं, तेही समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पॉलिसीला नवीन पॉलिसी घेताना काही वेटिंग पिरियड असतात. हे वेटिंग पिरियड किती आहेत, किती प्रकारचे आहेत आणि किती किती कालावधीचे आहेत, ते कसे संपणार आहेत याचाही आपण त्याच्यामध्ये त्याची विचारणा केली पाहिजे. विमा आहे, माझा मेडिक्लेम आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट जातो, उपचार करून घेतो आणि मग कधीतरी कळवतो, तसं करून नाही चालत. जेव्हा तुमचा आरोग्य विमा आहे त्यावेळेला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर 24 तासाच्या आत कंपनीला इंटिमेशन द्यावी लागते. हेही लक्षात ठेवावं लागतं. केवळ इंटिमेशन द्यायचे हे आपल्या डोक्यात ठेवून नाही चालत. मी सांगतो की तुमचा एक फॅमिली ग्रुप असतो, नवरा बायको मुलं, व्हॉट्सअप ग्रुप असतो, या ग्रुपमध्ये तुम्ही तुमची पॉलिसी आणि तुमच्या विमा सल्लागाराचा नंबर सेव्ह करा. पण ज्याचा विमा आहे, ज्याने हा केलेला आहे, तोच व्यक्ती दुर्दैवानं बेशुद्धावस्थेत जर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्या कुटुंबाला कुणाकडे धावायचं, कुणाला कळवायचं हेच कळत नाही. किंवा अनेकदा मेडिक्लेम आहे हे पण माहीत नसतं. तर अशा वेळेला आपल्या कुटुंबाला त्याची कल्पना देऊन ठेवणं हेही तितकं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशन झालं, सकाळी ऍडमिट झालो, संध्याकाळी आपण बाहेर पडलो तर मेडिक्लेम मिळतो का याची पण आपल्याला कल्पना असली पाहिजे. मेडिक्लेम मिळताना तुम्हाला ऍटलिस्ट 24 आवर्स 24 तासाचं हॉस्पिटलायझेशन कंपल्सरी आहे, तरच मेडिक्लेमचा बेनिफिट मिळणार असतो, अन्यथा मिळत नाही. फक्त या गोष्टीला डे केअर प्रोसिजर्स जे आहेत त्या प्रोसिजरचा अपवाद आहे, त्याला 24 तास वगैरे ऍडमिशनची आवश्यकता नसते. जसं की मोतीबिंदूचं ऑपरेशन, याला आपण डे केअर प्रोसिजर म्हणतो.
1: बरोबर.
0: या गोष्टींची पण आपल्याला माहिती असली पाहिजे की आपल्या पॉलिसीमध्ये डे केअर प्रोसिजर्स कोणत्या कोणत्या अंतर्भूत आहेत.
1: बरोबर.
0: तरच त्याचा उपयोग होणार आहे. सो मी नेहमी सांगतो, आरोग्य विमा हा काचेच्या कुपीमध्ये बंद केलेल्या अत्तरासारखा आहे. त्याच्यामुळे विम्याच्या बाबतीत, मग तो जीवन विमा असो, आरोग्य विमा असो, नाहीतर सर्वसाधारण विमा असो, त्याची सगळी फीचर्स समजून घेणं, ती सातत्यानं आपण घोकत राहणं, आपल्या कुटुंबियांना कळवून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे.
1: मला असं वाटतं की सरांनी खूपच चांगली माहिती आपल्याला सांगितलेली आहे, त्यामुळे सगळ्या शक्यता लक्षात घेऊन विमा काढणं हे मला वाटतं कधीही आपल्या फायद्याचं आहे, नाही का?
0: अगदी बरोबर.
1: जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगायला?
0: मी गेली 33 वर्ष विमा क्षेत्रामध्ये काम करतोय. लाखो जीव रोज इहलोक सोडून जात आहेत. हजारो पेशंट्स रुग्णालयाच्या दारात उपचारांसाठी ताटकळत उभे असतात. आपल्याला जीवन विमा, आरोग्य विमा यांची गरज नाही या भ्रमात राहू नका. विमा नसल्यास अवश्य करा, केलेला असल्यास तो पुरेसा आहे का याची वेळोवेळी विमा सल्लागाराकडून खात्री करा. अन्यथा विमा नसण्याची किंवा तो अपुरा असण्याची किंमत आपल्याला नाही, आपल्या कुटुंबियांनाच मोजावी लागेल.
1: सर, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि विमा याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात विम्याचं महत्त्व या विषयावरती मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रा

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: कीचक वध या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. ग दि माडगुळकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं मास्टर कृष्णराव यांनी.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: पोलीस
4: मिस सीमा.
3: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका. पोलीस बँक

0: RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
2: हाय.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: एकटी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं ऐकूया. गदी माडगुळकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्य

0: कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. योगेश यांच्या या गीताला संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: ज्ञानबा तुकाराम या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं ऐकूया। पी सावळाराम यांच्या या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आशा भोसले यांनी गायलेली मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि चित्रपट एक धागा सुखाचा

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं. सुधीर मोघे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही भावना शब्दात सांगता येत नाहीत, काही नाती नाव न देता मनात जपली जातात, आणि काही क्षण आयुष्यभरासाठी आपल्या आठवणींचा भाग बनून राहतात. अशाच एका सुंदर भावनेचं नाव आहे प्रेम. प्रेम म्हणजे कधी पहिल्यांदा कोणाला पाहिल्यावरती मनात उमटलेली हळुवार चाहूल, कधी कोणाच्या एका फोनची आतुरतेनं वाट पाहणं, कधी गर्दीतही फक्त एकाच व्यक्तीचा चेहरा शोधणं, तर कधी काहीही न बोलता फक्त नजरेतून मनातलं सगळं काही सांगून टाकणं. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 2000च्या दशकात मनावर अधिराज्य गाजवलेल्या

काही अविस्मरणीय प्रेमगीतांचा सुरेल प्रवास। श्रोते हो, ही गाणी फक्त गाणी नाही आहेत हां, तर काही जणांकरता त्यांच्या प्रेमाच्या आठवणींचं मनाच्या डायरीतलं सुंदरसं जणू एक पान आहे।

रसिक हो, प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? कुणासाठी तो एक सुंदर सहवास असतो, कुणासाठी आठवणींची हळूवार चाहूल असते, तर कुणासाठी आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवटही त्या एका व्यक्तीच्या विचारांनी होते. कधी एखाद्या व्यक्तीची फक्त आठवणी आपल्या चेहऱ्यावरती हसू आणतात, कधी तिचा आवाज ऐकला की मनाला एक वेगळीच शांतता मिळते, कारण कधी कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठे शब्द लागत नाहीत, तर एक गाणं पुरेसं असतं.

प्रेमामध्ये काही क्षण असे असतात जे शब्दांपेक्षाही जास्त काही सांगून जातात. संध्याकाळची ती मंद होत जाणारी वेळ, आकाशात पसरलेली सोनेरी छटा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीची सोबत, त्या क्षणी वेळ जणू थांबावी असंच वाटतं. कारण सगळं जग विसरून फक्त त्या व्यक्तीचं सोबत असणंच मनाला आनंदित करतं.

रसिक हो, प्रेमाची सुरुवात नेमकी कधी होते हे कदाचित सांगता येत नाही हां. कधी एखाद्या नजरेतून प्रेम मनात उतरतं, कधी एखाद्या हसण्यातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या साध्याशा बोलण्यातून, आणि कधी तर काहीच कारण नसतं. फक्त त्या व्यक्तीचं असणंच मनाला पुरेसं वाटतं. प्रेमात पडल्यानंतर आपल्यातच काहीतरी बदलतं. दिवस नेहमीसारखाच असतो, नेहमीचं आकाश असतं, माणसंही तीच असतात, पण तरीही सगळं काही वेगळं आणि अधिक सुंदर वाटू लागतं. कदाचित यालाच प्रेम म्हणत असावेत.

प्रेमामध्ये एक वेगळीच जादू असते. ती जादू कधी मनाला बेचैन करते, कधी हसवते, कधी स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते आणि कधी त्या खास व्यक्तीच्या एका नजरेत संपूर्ण जग सामावल्यासारखं वाटतं.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. प्रेमात पडल्यावरती मनाची अवस्था काहीशी अशीच होते, कुणीतरी मनात घर करून जातं आणि मग त्याची आठवण आली की हृदयाची धडधड वाढू लागते. प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीचं सोबत असणं नाही आहे, तर ती व्यक्ती नसताना सुद्धा तिची जाणीव सतत मनात असणं म्हणजे प्रेम. तिचा आवाज, तिचं हसणं, तिची नजर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मनात कायमच्या साठून राहतात. कधी ती व्यक्ती समोर असते तेव्हा मनाला शब्द सुचत नाहीत,

आणि दूर गेल्यावर मात्र तिच्याशी खूप काही बोलावंसं मनाला वाटायला लागतं. प्रेमाची हीच तर गंमत आहे. मनाला नेमकं काय हवं आहे हे कळत असतं, पण ते व्यक्त करताना शब्द मात्र कमी पडतात. आणि अशाच एका प्रेमात हरवलेल्या मनाची अवस्था या गाण्यातून ऐकूया.

आपल्या मनाचे मालक आहोत, पण एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येण्यामुळे आपल्या मनाची सगळीच गणितं बदलून जातात. तिचा विचार न करता दिवस जात नाही, तिच्याशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही, आणि ती व्यक्ती समोर आली की आजूबाजूचं सगळं जग जणू काही क्षणांसाठी थांबूनच जातं. प्रेमात अशी कोणती ताकद असते जी एका साध्याशा भेटीला खास बनवते, एका नजरेला आठवण बनवते आणि एखाद्या व्यक्तीला आपल्या संपूर्ण जगात

स्पर्श करते. प्रेमात कधी आपण हसतो, कधी आपण स्वप्न पाहतो, कधी नकळतपणे हरवून जातो आणि कधी त्या व्यक्तीच्या सहवासात असा आनंद अनुभवतो ज्याची तुलना कशाशीच करता येत नाही.

रसिक हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्दांचीच गरज असते असं नाही आहे हा. कधी कधी दोन नजरा एकमेकींना भेटतात आणि मनातलं बरंच काही सांगून जातात. कधी एखाद्याच्या शांततेतही प्रेमाचा आवाज ऐकू येतो, तर कधी शब्द ओठांवर येण्याआधीच मनाला समोरच्याच्या भावनांची चाहूल लागते. प्रेमाची भाषा ही अशी वेगळीच असते. ती कधी नजरेची असते, कधी हसण्याची आणि कधी अगदी निशब्द संवादाची पण असते हं. दोन मनं जवळ येतात तेव्हा त्यांच्यातला हा संवाद कुणालाही ऐकू येत नाही, पण त्या दोघांना मात्र तो अगदी स्पष्टपणे जाणवत असतो. प्रिय व्यक्ती जवळ असताना मनात उमटणाऱ्या भावना, तिच्या सहवासात मिळणारा आनंद आणि न बोलताही एकमेकांना समजून घेण्याची ती हळूवार जादू, सगळंच हवहवसं वाटतं. इथे शब्दांपेक्षा भावना बोलतात, आवाजापेक्षा मन बोलतं. कदाचित म्हणूनच प्रेमाची खरी भाषा शिकावी लागत नाही, ती मनाला आपोआपच समजत जाते.

श्रोते हो, प्रेमात जवळीक जितकी सुंदर असते तितकाच विरह मनाला स्पर्शून जातो. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि तिच्या सहवासानं आयुष्याला एक वेगळाच अर्थ मिळतो. पण परिस्थिती बदलते, नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं आणि मग मन मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच अडकून राहतं. भेटीगाठीतून रोज एकत्रपणे घालवलेले क्षण आठवत राहतात आणि सर्वात जास्त जाणवतं ती त्या व्यक्तीची अनुपस्थिती, म्हणजेच प्रिय व्यक्तीचं सोबत नसणं. प्रेमातलं अंतर हे फक्त दोन व्यक्तींमधलं अंतर नसतं, तर कधीकधी ते मनात निर्माण झालेलं अंतर असतं. समोरची व्यक्ती जवळ नसली तरी तिच्या आठवणी मात्र मनाच्या जवळ सदैव असतात. खरं आहे ना?

श्रोते हो, प्रेमात काही गोष्टी सांगायच्या असतात, पण त्या सांगण्यासाठी काही वेळा योग्य शब्द सापडत नाहीत. मनात खूप काही असतं, प्रिय व्यक्तीबद्दलची ओढ, त्याच्यासोबत घालवलेले क्षण, पुन्हा पुन्हा भेटायची इच्छा, पण हे सगळं व्यक्त करताना शब्द ओठांवर येतात खरं, पण ते तिथेच थांबतात. प्रेमाचा संवाद हा नेहमी स्पष्ट आणि मोठ्याने व्हायलाच हवा असं नाही आहे हां. कधी तो संवाद नजरेतूनही होतो आणि कधी आवाजातील एका हलक्या कंपनातूनही मनातलं सगळं काही समोरच्यापर्यंत पोचवलं जातं. प्रेमातला हा नाजूक संवाद नेहमीच जपून ठेवावा असा असतो, कारण काही भावना जितक्या हळुवारपणे व्यक्त होतात तितक्याच त्या मनाला खोलवर स्पर्शून जातात.

श्रोते हो, गाणं संपलं तरी सूर संपत नाहीत, मैफिल संपली तरी आठवणी संपत नाहीत, आणि प्रेम तर कधीच संपत नाही. याच विचारासह मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. .47 सतत 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो श्रोते हो, आता आपण ऐकूया निसर्ग यान सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायण हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायण या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: निसर्गायण टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्गायण या आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
2: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहेत, या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण, म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण, तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैवविविधता जी आहे ना, ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना, त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं. आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं, म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धडे शिकवले आणि चांगलं वागा म्हणून सांगितलं, पण ते चांगलं कशासाठी वागा याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला

0: आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलो असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते, आणि तिथे बघितलेले प्राणी, पक्षी, छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायणला म्हणू शकतो.
1: पण मग या निसर्गायणचं काम कशा प्रकारे चालतं?
0: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना, तेव्हा त्यांच्या सिलॅबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केला की आम्ही जवळजवळ, म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती, आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. मग त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना, किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधीच शिकवला गेला नव्हता ना, तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलॅबस शिकवणं, त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कसे शिकवा, अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला, कारण तिथे ऑर्गनाईज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना, ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले, का तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये, कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे तर ते बोकाळतं ना. त्याच्या स्वरूपामध्ये झालेलं जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेला 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या, त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही, तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे आणि तो आपण उभा केला पाहिजे, म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली. आणि त्यातनं एक निसर्गायण नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला. तो साधारणपणे 4 एकरमध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता, त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव, आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असतं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त. त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये काही स्क्वेअर फीट मध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं. सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला. अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे बघायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली, आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना, त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली, आमची जागा, आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो.
1: कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मुहूर्त मेढ रोवली गेली?
0: 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ती ऍक्च्युअल जागा डिक्लेअर केली, म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची ही जागा आहे ते अक्वायर करणार आहेत. इव्हन तिथल्या झाडांवरती त्यांनी नंबर लावलेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत. ती
1: सगळी
0: ते आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे, तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्हाला, आम्ही एक रुदना नावाच्या गावाच्या जवळ टिटवाळ्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकारकडनं घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं. त्याला देवराई असं नाव दिलं आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून दिलं.
1: कोणत्या प्रकारची झाडं होती
0: ही? सगळ्या, म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती. 128 स्पीसीज. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्या झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
1: पण मग या सगळ्याचा तुमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास होता की?
0: हा, आमच्या बरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत, किंवा सोमय्या कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या डॉक्टर मानसी जोशी, त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या, तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा. आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही, म्हणजे पहिले 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट आणि नंतर ते आपण आपल्या पद्धतीने वाढवलं.
1: सगळी झाडं
0: प्रचंड, म्हणजे सगळी झाडं आता 18-22 फूट उंच आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 11 का

0: बारा हजार बांबू आहेत नुसते, काळू नदीला लागून आहे ते, किनाराच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11 का 12 हजार बांबू लावलेत नुसते त्याला, म्हणजे तेवढे बांबू आता तिथे अस्तित्वात आहे. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28 हजार, तर बांबू त्यातलं एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण, म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मे शिरणं अशक्य आहे एवढं तिथे दाट सगळं झालं असेल आत्ता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं. ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गाड नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं. आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गायण दाखवलं आमचं, आमची संकल्पना सांगितली, आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गायण नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं. आणि त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर, त्या सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ एक 1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं आणि 6-7 महिन्यापूर्वी ऍक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली, सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन. त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्त सुद्धा आलेले. हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, तर ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
1: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
0: हा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पर्यावरण शिक्षण संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे. आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आत्ता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो, तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं तिथपासून सगळं समजावं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावीत, याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण, म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकरमध्ये आम्ही लावली आहेत. तिथे
1: ट्रॅडिशनल
0: जंगल पारंपरिक आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाइप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी म्हणजे ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
1: जी साधारण आपल्या कमरे इतकी किंवा
0: त्याच्यापेक्षा मध्यम आकाराची झाडं ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असे 4 टाइपचं जंगल म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय. ते मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले, तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ ते मियावाकी. म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत हे सगळे मियावाकीचे. मियावाकी एक जपानी पद्धत आहे, जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरतो, तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात. आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं असं. अर्थात त्या कॉम्पिटिशनमध्ये काही झाडं जे वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आतमध्ये शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता, म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 13,000 झाडं लावली आहेत 1 एकरामध्ये.
1: ती साधारण कोणती झाडं असतात?
0: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही आत्मय शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं.

0: आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या, असं करून एक मोठं जंगल तिथे आता उभं केलंय की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त दोनच रस्ते आहेत की ते जे आम्ही केलेले आहेत, आणि त्याच्या आतमध्ये एक मध्ये शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ते कुटी तयार केली आहे ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा एस एच केळकर महाविद्यालय, या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललोय आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्या मियावाकी जे आहे ते घनवनाचे फायदे काय तोटे काय, आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय आणि तोटे काय. दोन्ही मॅनमेडच आहेत ना आत्ता, दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय, त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आत्ता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकतेकरता निर्माण केलेली गोष्ट, ती काही नैसर्गिक गोष्ट नाहीये. जंगल नैसर्गिक आहे, शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर एकाच स्वरूपाचे झाडं लावली जातात, परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाइड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आत्ता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाने शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली एक एकर जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचा, ते चिखल लर्न केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला, त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत.
1: कमाल.
0: या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या संधी म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का, तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना एखादं फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख. आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं, तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं त्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का? तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना, तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं आहेत ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. त्यावेळी तिथल्या मुलांनी थोडंसं म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्यावेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेली तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत विणा गवाणकर, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून. त्याचा इतका परिणाम झाला त्या वृक्षबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली. तिथले तो लॉक उघडलं गेलं, सीईटीपी मध्ये गेलेलं नोसिलचं पाणी उलटं यायला लागलं नोसिल मध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन.

0: आहे
1: बरोबर.
0: की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडाला जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांची. असंच इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावामध्ये, त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांची, इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींची झाली, ती कोणाशी? तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना, तर मग मी ते खराब नाही करणार, म्हणजे मी ते पोल्यूट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे, परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायणमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारही बाजूने एक वॉल कंपाऊंड आहे, ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिले. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना, त्या फेसेस वरती त्याला 6x6 square feet असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6x6 वॉल पॅनल वरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती, जो बरोबर 1 kilometer रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा, त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतो की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजा नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं, कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती मांडावी अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आला आहे, त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन केल्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली, तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 kilometer तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं, नाही तर चालत जायचं, असं चारही बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडस विश्रांतीचं ठिकाण असेल, तिथेही काही त्यांना वेगळ्या विशेष माहिती मिळेल. त्यांना तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना, ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी त्यांनी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत अशा सार्वजनिक ठिकाणी, काही पाण्यावरती काही ते सगळे पाळून सुद्धा अशा प्रकारचा वेगळेपण. म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये न्यायचं कारणच नाही ना, पाण्याची प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक लागतं कशाला, इथपासून त्याचं सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक 5वी गोष्ट मी स्पर्श करतो ती प्लास्टिकची आहे. आणि प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लास्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल. आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे, हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी, अनुभवता यावं, त्यांना त्यातनं वेगळेपण जाणवावं याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेप वेल आहे, तिला 12 वसं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं राहिलेलं नाहीये. हे 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली होती. आता एल्फिस्टन कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे आता. तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते, म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता, शुद्ध हवेची आवश्यकता, त्याला लागणारा ऑक्सिजन, त्याला लागणारी फळफळावळ, हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव, अशीच पूर्वी कल्पना होती ना, तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय. आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो, आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने, मुलाने, प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट होता येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायणद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायण या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे, सिद्धिविनायक मंदिर, त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य, कारण त्यांच्या जागा आहे ती, त्यांच्या ट्रस्टचाच हा प्रकल्प, संयुक्त प्रकल्प आहे आमचा, त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारही बाजूचा जो रस्ता आहे ना 1 kilometer, त्याला दोन्ही बाजूने 800 झाडं लावायला, आणि ती सगळी झाडं ते 20-22 feet उंच झाडं त्यांनी आता आणली आहेत आणि ती लावायचा प्रयत्न ते करतायत, त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आतमध्येच हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलं आहे, परंतु झाडं लावणं, रस्ते बनवणं, खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलं आहे. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरत आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत, सगळ्या प्रकारे आम्ही 8 प्रकारच्या बागा करतोय तिकडे. त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना,

0: त्या आता आम्ही खणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे, मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा. आणि म्हणजे परदेशातनं आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्याऐवजी भारतीय झाडं लावून अशा बाउंड्री तयार करता येतात, अशा प्रकारचं बायफर्गेशन करता येतं, हे पण आम्ही तिथे आता करतो.
1: तुम्ही त्या मुलांना अनुभव विचारला का, त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: कारण म्हणजे काही काही मुलं तर चिखलात उतरलेलीच नसतात कधी. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये, कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात, जी परवानगी त्यांना तिथे मिळाली. हा जो आनंद असतो ना, तो आपला बेसिक आनंद आहे ना, आपल्याला आपल्या निसर्गात जे अव्हेलेबल आहे त्याचा अनुभूती आपण घ्यावी, ती तिथे घ्यायला मिळते त्यांना.
1: निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: येस. आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायण होतं ना, तिथे आमच्या एका प्राध्यापकाने, झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकाने तिथे बसून रिसर्च केलेला, त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन, त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याने सगळे गोळा केलेत. तसंच काहीसं इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे, आता आम्ही तयार करतोय, पण आत्ता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये, म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत, आता मासे पण तिथे आहेत. हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे एक म्हणजे भाताची खाचरं आहेत ना, त्यातल्या सगळ्यात शेवटच्या खाचरामध्ये तलाव करायचा पण विचार करतोय. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांची, आम्ही 300 शाळांशी जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय, शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा हे एज्युकेशनल टूल आहे ना, याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा, त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं, दरवर्षी आणायचं, म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला. आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी, तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील. ज्यावेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना, ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहितीये का, त्याला वेगळा विषय नाहीये पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा, तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते, म्हणजे भूगोलामध्ये आला, इतिहासामध्ये आला, मराठीमध्ये आला, तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलंय. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला, आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतो. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. इवन काही म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी म्हणून लोक अनेक गोष्टी बघतात, म्हणजे फुलपाखरं बघतात त्यावेळेला फुलपाखरांचे होस्ट प्लांट असतात, फुलपाखरांची नेक्टरिंग किंवा त्यांचे फूड प्लांट्स असतात, असं बायफर्गेशन माहिती नसतं. त्याच्यावर ते का जातात याचं कार्यकारण भाव माहिती नसतो. फुलपाखराचं त्या झाडावरचं काम काय असतं ते माहिती नसतं. किंवा त्याच्यातनं मोठा तो गुल्ला तयार होतो ना, त्याला लोक घाबरतात, तो त्या फुलपाखराचा अपरूप आहे हेही माहिती नसतं. हे सगळं आमच्या बटरफ्लाय गार्डनमध्ये बघता येईल प्रत्यक्ष. म्हणजे मुलांना त्या नेक्टरिंग प्लांट बघता येतील, मुलांना होस्ट प्लांट बघता येतील, त्याच्यावरती त्यांनी घातलेली अंडी बघता येतील, त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोश कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतात ते पण बघता येईल.
1: कमाल.
0: हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल ना, मग तुम्ही कागदाचा गोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिम्पल. मग तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची, तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना, तर तुम्हाला 1 स्क्वेअर फीटमध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात. ते जेव्हा दिसतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय आहे ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये मग्न असतो, तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे, ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय, बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतोय की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जेडे स्कूल ऑफ आर्ट्सचे, रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूर मध्ये राहतात, वय वर्ष 78 आहे. ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात त्या बांबूच्या, आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्यांच्या राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळ

0: करवंटी असते ना, त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना, त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शील्ड बक्षीस देतो ना, ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केला आहे, आणि ते आता बहुतेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा. त्यामुळे ग्रीन शॉपी नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणाहून, वाळ्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न
1: पण मग
0: करतो.
1: आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हां, www.पर्यावरण.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल.
1: बरं,
0: आणि
1: www.पर्यावरण.org या वेबसाईटवर या निसर्गायण प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे.
0: बरोबर.
1: आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का, ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा आहे, या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: त्यामुळे आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय पर्यावरण दक्षता मंडळ नावाने, तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान एक वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबरपासून ते 1 मेपर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ॲक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा कोणाची तरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता, ते झाड सुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाड सुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता, हे सगळ्यासाठी ते ओपन आहे. आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि आमच्या या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्या बरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्यासाठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायण प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात निसर्गयाण. सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.

आयुष्यात गुरु हा नेहमी एकच असावा असं आई नेहमी सांगत असे. एकदा आपली गुरुवर नितांत श्रद्धा असली की जगणं सोपं होऊन जातं. कोणत्याही जबाबदारीचं ओझं वाटत नाही. आजी आजोबांपासून ते आईबाबांपर्यंत चालत आलेल्या परंपरा कालानुरूप बदलत गेल्या, पण त्या बदलांचे जुन्या पिढीनेही स्वागतच केलं. कोणतीही प्रथा अर्थासकट एकदा समजली की ती अंधश्रद्धेचं रूप घेतच नाही. त्यामुळे सणांचा आनंद आपल्या पिढीने मन मुराद घेतला. पण आजकाल प्रत्येक सण आला ना की धडकीच भरते, कारण आपले अनेक गुरु आपल्याला सारखे मार्गदर्शन करायला तयार असतात. जणू काही मनातलंच ओळखतात की काय असा प्रश्न पडावा. हे गुरु म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अगदी मकर संक्रांतीपासून ते दत्तजयंतीपर्यंत शुभेच्छा देणारे. या दिवशी काय करावे, याचं महत्त्व काय, काय केलं तर पाप लागतं, काय नाही केलं तर पुण्य मिळतं, म्हणजे यांचं ऐकून वाचून सामान्य गृहिणी गोंधळून जातात. आपल्यावर झालेले संस्कार, माहीत असलेल्या परंपरा चुकीच्या आहेत की काय असं उगीचच आपण आपल्यावर घेतलेला संशय. तुम्ही बघा ना, आपल्या लहानपणी कधी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत का? नाही ना. तसं बघाल तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी

आयुष्यामध्ये समस्या असतातच, पण या उपायांना बऱ्याच महिला अशा अनाहूत सल्ल्याने गोंधळून जातात. आश्चर्य म्हणजे अजून महिलांमध्ये मोकळेपणाने बोलण्यात संकोच दिसतो. आपल्या समस्या जाणकारांना न विचारता, कोणतीही चर्चा न करता या पडद्या आडच्या गुरूंना सल्ला विचारला जातो. त्यामुळे आपल्याला हे जमेल का नाही याचा विचार न करता बऱ्याच महिला यात फसतात. म्हणजे आपण सारासार विचार न करता आपल्या विचारांची चावीच या सो कॉल्ड गुरूंना देतो. बरं, हे समाज माध्यमातील गुरु फक्त धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करत नाहीत, तर सांस्कृतिक बाबतीत सुद्धा यांचा हस्तक्षेप असतो. मग ते आहारविहाराबाबत सुचवलेली औषधं असो, त्यात आश्चर्य म्हणजे अजूनही या महिला बळी पडत आहेत. त्या दिवशी तर कहरच झाला. माझ्या मैत्रिणीला सांगितले की कारली चिरून त्याच्या रसात पाय बुडवून बसले की मधुमेह नाहीसा होतो. बिचारी, 4 दिवस कारली आणून तिने हा उपाय केला, मधुमेह तेवढाच होता. कारल्याचे पैसे मात्र वाया गेले ना. अहो, अन्न आहे ना ते, मग त्याच्यात पाय. सगळेच उपाय सगळ्यांना पचत नाहीत. उष्ण प्रकृतीच्या तब्येतीला मेथी कशी जमणार? अजून उष्णता वाढेल नाही का? आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही ढिसाळपणा उपयोगाचा नाही. आता तर काय, 5 दिवसात 5 किलो वजन कमी होणार कसं शक्य आहे? जे वजन वाढायला महिना लागतो ते एका गोळीनं 5 दिवसात कमी होणार नाही. खरं तर मी कुठंतरी वाचलं होतं की अन्न सेवनाने 17-18 वर्षापर्यंत शरीर उत्तर दक्षिण वाढते, आणि अन्नाच्या अतिसेवनाने मग ते पूर्व पश्चिम वाढते, म्हणजे जाडे होत जाते. हा अतिचा परिणाम आहे म्हणून सांगते माझ्या सख्यांनो जाग्यावा. कोणीही सांगितलेली सौंदर्य प्रसाधनं वापरू नका, हे खूप नाजूक विषय आहेत. मग कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करता अशा सल्लागारांचे ऐकत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. जगभरात जरी क्रांती घडली तरी समाज माध्यमाच्या अतिवापराने मानसिक आरोग्य आणि ताणतणाव वाढतच आहेत. याच्यात चुकीची माहिती, अफवांचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक डेटा चोरी वाढली आहे. सर्वात महत्वाचे तासन तास या स्क्रीनकडे बघून झोपेच्या वेळा बिघडलेल्या आहेत. येत आहे का लक्षात? परवा तर गंमत झाली. मी व माझी बहीण दादरच्या बाजारात असेच हिंडत होतो. कधी कधी ना आपण लहानपणापासून ज्या बाजारात जाऊन रमायचो त्या जागी खूप वर्षांनी जाऊन जुन्या खोण्या शोधायला प्रत्येक बाईला आवडतं. अचानक आमची पावलं चालता चालता थबकली. तेथे चपलांचा स्टॉल होता. त्यात चक्क नथीच्या आकाराच्या चपला होत्या. ताईने तर डोक्यालाच हात लावला. आम्हाला दोघींना आठवलं माझ्या आईकडे एक नथ होती जी तिला तिच्या पणजीकडून मिळाली होती. आजही नथ हातात घेताना 3 पिढ्यांचं लेणं आणि परंपरेचा वारसा जपण्याचा निखळ आनंद मिळतो. नथीच्या अस्तित्वाने पणजी, आजी, आईचा आशीर्वाद मिळतो. पण आता ही नथ नाकात ऐटीत बसणारी, पायात बसलेली पाहून काय सांगायचे आपल्या तरुणाईला, हा प्रश्नच पडलाय आम्हाला. खरं तर आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळतात. मग स्वतःचे प्रश्न सोडवताना संकोच का? आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल अशा अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जाणकारांशी बोललं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर उपाय शोधण्यापेक्षा स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. समाजानेही हे मान्य केलं पाहिजे, चुकीच्या उपायांना विरोध केलाच पाहिजे. भविष्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते, पण त्या नादात कितीतरी लोक आपली सगळी माहिती अशा सो कॉल्ड गुरूंना देतात. लग्न कधी जमेल, नोकरीचं काय, मुलं कधी होतील, अरे काय हे. या सर्व गोष्टी आपल्या प्रयत्नांनीच होणार आहेत ना. आपला प्रत्येक प्रश्न हा सार्वजनिक करायची काही गरज आहे का? आपल्यातला ना संयम संपत चाललाय, म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवायची सवय लागली आहे. बाजारात नाही का सगळीच फळं 12 महिने मिळतात, त्यामुळे एप्रिल मे मध्ये मिळणाऱ्या आंब्यांचं अप्रूप राहिले नाही, हो ना. आजकाल मला तरुणाईचीही काळजीच वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्या स्टेटसला व इंस्टाग्रामवर टाकायची स्पर्धा असते, त्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला

लोक मुकतात. बघा हा, हॉटेलमध्ये गेल्यावर सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याऐवजी आधी त्याचा फोटो काढलाच पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीही आस्वाद घेणारी, ताटामधली रंगसंगती पाहून नाक आणि जिव्हा तृप्त करणारी आमची पिढी या तरुणाईला सांगू इच्छिते, अरे जिथे जाता त्या वातावरणाचा, पदार्थाचा, निसर्गाचा आस्वाद घ्या रे. फोटो काढण्याच्या हव्यासापायी हे सुखद क्षण तुम्हाला मिळतच नाहीत. स्वतः काही फोटो स्टेटसला टाकायचे, मग ते किती लोक बघतात याचा विचार करत बसायचा, जे बघत नाहीत त्याचा राग करायचा. मला तर हे सगळ्यांचे स्टेटस बघत राहणं म्हणजे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यासारखं वाटतं. ओळखीच्या लोकांचेही स्टेटस प्रमाणात बघावे. या तरुणाईला सतत गमावण्याची भीती वाटत असते. आभासी प्रोफाईल लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण शेअर करण्याची संधी देतात, त्यामुळे अवास्तव अपेक्षा निर्माण होतात, एक प्रकारची अस्वस्थता वाढते, चिंता वाढते, नैराश्य वाढतं, स्वतःबद्दलची तुलना आणि अपेक्षा वाढतात. निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो वेगळा येणारा सुवास, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते. आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता. बघा, हे समजायला थोडं कठीण आहे. भगवद्गीता सांगते की आपण आपल्या मनावर कसा ताबा ठेवावा, तर तीन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला इंद्रिय, मध्ये मन, त्याच्या पुढे बुद्धी. म्हणजे जिभेकडून काही खाण्याची प्रेरणा आली की मन स्वीकारतं. आठवणींच्या मदतीनं त्यावर हो नाही असा शेरा लिहून बुद्धीकडे निर्णयासाठी पाठवतं. मन हा हेड क्लार्क आहे, त्याचा जसा शेरा असेल तसा निर्णय बुद्धी आणि हा साहेब घेणार. पण मनाने जर जिभेची बाजू घेतली तर त्यांची मेजॉरिटी होते, मग बुद्धीचं काही चालत नाही. म्हणजेच प्रत्येक इंद्रियांना मनाची साथ असली तर भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते, तिथे आमच्यासारख्या सामान्यांचं काय. पण विचार करा, इंद्रियांवर मनाचा आणि मनावर सतसत विवेक बुद्धीचा लगाम असणं अतिशय आवश्यक आहे. तो जर पॉवरफुल झाला तर या भटकणाऱ्या समाज माध्यमांच्या गुरूंचे काहीही चालणार नाही. माझा एक मित्र एका रिसॉर्टला गेला होता, तर तिथे गेल्या गेल्या मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, कारण आतला निसर्ग, रंगछटा, झुळझुळणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं, कॅमेऱ्याच्या लेन्सने नाही, अशी त्यांची इच्छा होती. खरंच असे करण्याची सक्ती करावी लागते, म्हणजे त्याच्या अतिवापराचे परिणाम आहेत. नक्कीच अशा ठिकाणी जाऊन लोक मोकळा आनंद आणि ताजेतवाने होऊन बाहेर येत असतील. मग ही सगळी समाज माध्यमे वाईट आहेत का, तर तसं नाही. बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तिथे, पण अशा गोष्टी बघितल्याच जात नाहीत. चांगली माहिती असते पण ती शोधली पाहिजे आणि त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. व्यवसाय आणि कलागुण, म्हणजे पाककला, लेखन वगैरे, ह्या सगळ्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या जातात. अनेक सामाजिक विषयांवर येऊन लोक एकत्र येऊन जनजागृती करू शकतात. चालू घडामोडींची जलद माहिती मिळते. विकासासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. दूर राहणारी अनेक कुटुंब एकमेकांशी यामुळे जोडली जातात. आपण या समाज माध्यमाकरता आहोत की समाज माध्यम आपल्याकरता आहेत, हा ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे विचार केला पाहिजे, हो ना. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. वसंताची चाहूल घ्या, कोकिळेचा मधुर आवाज ऐका, श्रावणातील ऊन पावसाचा आनंद घ्या, आपल्या मनातील उत्सुकता जिवंत ठेवा. निसर्गाकडून येणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचं आपल्या खुल्या डोळ्यांनी स्वागत करा. मोकळेपणाने श्वास घ्या, पटतंय ना.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. दुपारचा 1 वाजत आहे. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आत्ताच आपण नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. गजेंद्र अहिरे यांची रचना होती आणि संगीत होतं कौशल इनामदार यांचं.

गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आताच आपण शंकर महादेवन यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांची ही रचना ऐकलीत. संगीत शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपट होता कट्यार काळजात घुसली.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. ठीक, 1:30 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक। आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते। भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले। भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल। गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे। गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे। भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली। गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। भारताचं ब्रिक्समधलं

अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे. लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016च्या पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 750 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून 1 बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं.
मुंबईच्या शिव इथं एस

ईएस महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणी छापे टाकले. सुमारे 9,63,00,000 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये 100 एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र

निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात होणार 5,500 कोटींची गुंतवणूक. भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. शेकापचा 79वा वर्धापन दिन साजरा. मुंबई गोवा महामार्गाचं काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आदेश. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे वार्ताहर शोभना देशमुख.
2: राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस गती देणे, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अलिबाग येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचे उद्घाटन करताना रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यात 73 उद्योगांबरोबर 5,480 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या गुंतवणुकीमुळे 4,413 तरुणांना नव्यानं रोजगार मिळणार आहेत. जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या प्रकल्पाबरोबरच लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन भक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अखेर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून घोषणा होताच त्यांचा महाड आणि जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सत्कार करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंबई गोवा महामार्गाचा विषय मार्गी लावून जनतेला सुखकर प्रवास करता येईल याची काळजी घेणे ही पालकमंत्री म्हणून आपली पहिली जबाबदारी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. माणगाव बायपासचा एकेरी मार्ग गणपतीपूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक धक्के बसत गेले. अनेक जुने पदाधिकारी पक्ष सोडून गेले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे मोठेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर साजरा झालेल्या शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याकडे जनतेचे लक्ष होते. खालापूर येथे पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आगामी निवडणुका शेकापला

0: वर घेऊन लढणार असल्याची ग्वाही दिली. वर्धापन दिनानिमित्त खालापूर लाल बावट्यानं लालेलाल झालं होतं. मुंबई गोवा महामार्गाचे काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिलेले असले तरी मानगाव बायपास आणि तत्सम राहिलेली कामं गणपतीपूर्वी होतील की नाही याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. कारण मानगाव बायपासच्या कामाची व्याप्ती आणि कामाची गती बघता गणपतीपर्यंत हे काम होईलच असे छातीटोपणे कोणी सांगत नाही. एकीकडे रखडलेली कामं आणि दुसरीकडे रस्त्याची झालेली चाळण यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मानगाव बाजारपेठ आणि इंदापूर येथे दररोज वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यातच आता पळसपे ते इंदापूर या 150 किलोमीटरच्या मार्गात तब्बल 17 ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघाताची ठिकाणं महामार्ग पोलिसांनी निश्चित केले असल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना गणेश भक्तांना काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षे रखडलेले असल्याने कोकणातील जनतेत मोठी नाराजी आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत उल्हास केणी यांच्या स्वरात कल्याण इनामदार यांची ही रचना. संगीत आहे भूमानंद बोगम यांची.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मीना कुलकर्णी यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकूयात, ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. सह्याद्रीच्या कडेकपारीत हिरव्या कुरणांवर सोनकीच्या पिवळ्या फुलांचे झेले फुलले आहेत. तेरड्याच्या आणि गोंड्याच्या फुलांचे तुरे हिरव्या गालिच्यातून वर डोकावू लागले आहेत. त्यावर पिवळ्या फुलपाखरांची गुंफण चालू आहे. सूर्याचा लालसर सोनेरी प्रकाश सर्वत्र पसरलाय. आता हे चित्र कुठल्या कवितेचं म्हणावं तर हमखास कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा वाले कविवर्य तांबे आठवतात. संध्याकाळची शोभा म्हणून प्रसिद्ध असलेली ही कविता श्रावणाचेच वर्णन करते हे निश्चितच. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनी आदूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर चाळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे. हिरव्या गालीच्यानी शेतं अगदी सजली आहेत. तर येते श्रावणातली पौर्णिमा. गोकुळाष्टमी इतकाच महत्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा श्रावणातला सण. आठवतं या दिवशी नारळी पौर्णिमेच्या जत्रा खाडीवर समुद्रावर असत आणि लहानथोर सगळेच जत्रेला जायला उत्सुक असत. कुणी मामा काका सगळ्या भाचरंडांना घेऊन जत्रेला नाही. ते उल्या छोट्या प्लॅस्टिक सदृश खेळण्यात पिपाण्यानी परिसर दुमदुमून जाई. अलीकडे कधीतरी गेले होते लहानपणीची आठवण म्हणून. पण फार वेळ रिंगाळता आला नाही कारण तिथे आलेली माणसंच निराळी होती. त्यांचा रवैया निराळा होता. नारळी पौर्णिमेची ती जुनी जत्रा हरवून गेली असं वाटलं होतं. नारळी पौर्णिमेच्या या दिवसाला नारळाचं खास महत्त्व. या दिवशी पूजा समुद्राची. समुद्राला नारळ अर्पण करावा. समुद्राचीच पूजा आणि त्याला शांत करण्याचा हा दिवस. पावसाचं तहमान सरलं आहे. समुद्र हा धनाचा व्यापाराचा मार्ग. या दिवशी नारळाचेच गोड पदार्थ करावेत. खास करून नारळी भात करून सण साजरा करावा. हाच दिवस राखी पौर्णिमेचाही. भावा बहिणीच्या बंधाचा म्हणूनही साजरा व्हावा. छोट्या गेंडेदार राख्यांचं अप्रूप जाऊन आता लफ्फेदार राख्या आल्या आहेत. पण राखण करणारा भाऊच नाही तर जो रक्षण करता त्याला राखी बांधावी. गावागावातून गावच्या मुख्य जमीनदार माणसास राखी बांधण्यासाठी गावातून त्याची कुळे शेतकरी येण्याची प्रथा होती. रक्षक आणि ज्याचे रक्षण करायचे तो यांचे नाते दृढ करणारा हा

0: दिवस महत्त्वाचा सण मानला जातो. काही ठिकाणी तर देवांनाही राखी बांधण्याची प्रथा आहे. जलमार्गाने प्रवास केल्याचे उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी सापडतात. वरुण देवाची सत्ता समुद्रावर आहे असे मानून ते त्याची स्तुती करीत समुद्रात नाव लोटण्याचा त्या काळी काहीतरी विधीही करत असत. कदाचित त्याचाच धागा आत्ताच्या नारळी पौर्णिमेत येऊन पोचत असेल. हा विधी केल्यानं समुद्रावर सत्ता गाजवणारा वरुण देव तृप्त होऊन मालाची नियाण करणाऱ्या जहाजास इजा पोचवत नाही अशी समजूत होती. पावसाचा भर आषाढात जास्ती असतो, त्यावेळी गलबत समुद्रात घालत नसत. श्रावण पौर्णिमेपासून जलमार्गाने व्यापाराची सुरुवात होते. पावसाचे मान कमी झाल्यामुळे त्या सुमारास वादळाची भीती कमी होते. समुद्रकाठचे व्यापारी व मच्छीमार आपल्या व्यवसायात सुरुवात करतात. नारळ अर्पण करता करता सोन्याचा गोळा समुद्रात बुडतो. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू ती पाळण्यात झुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाच फुटूनी पंखची गरगरती, पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. आला श्रावण, उद्याचा श्रावण पिठोरी अमावस्येचा आणि बैलपोळ्याचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, काही पशुपालक दुभत्या गाई म्हशींना प्रसूतीपूर्व काळामध्ये अतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा करतात. यामुळे शरीरातील कॅल्शियमचं असंतुलन होतं. याचं वेळीच जर नियंत्रण केलं नाही तर त्याचा दुग्ध उत्पादनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. खनिज मिश्रण देण्याचं प्रमाण गाई म्हशींच्या शारीरिक अवस्था, दूध उत्पादन आणि एकूण आवश्यकता यावरती अवलंबून असतं. ॲनायोनिक मिश्रण खाद्यपूरक तंत्रज्ञान राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील पशु पोषण आहार विभागानं विकसित केलेलं आहे. हे खाद्यपूरक 3 आठवडे प्रसूतीपूर्व काळामध्ये दिलं तर दूध उत्पादन आणि आजार प्रतिकारक क्षमता वाढायला मदत होते. जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींमध्ये शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं दुग्धज्वर, प्रसूती अडथळे, जार उशिरा पडणं, कासदाह, मायांग बाहेर येणं, गर्भाशयाचा प्रादुर्भाव होणं अशी लक्षणे दिसून येतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दूध काढण्यापूर्वी आणि नंतर टीट स्प्रिंटर उघडणं आणि बंद होण्याची क्रिया बाधित होत असते. यामुळे सड ग्रंथीमध्ये जीवाणूंचा प्रवेश होतो आणि कासदाह होतो. गाभण गाई म्हशींना प्रसूतीच्या किमान 3 आठवडे आधी थोडंसं ऋणभार असलेलं खाद्य घटक आहारामध्ये दिले तर चयापचय, आम्लदाह सौम्य प्रमाणात निर्माण होतो आणि हाडांमधून कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून रक्तात वहन करण्याची यंत्रणा कार्यान्वित होते, ज्यामुळे कॅल्शियमची वाढलेली मागणी पूर्ण होऊ शकते. रक्तातील कॅल्शियमचं संतुलन राखलं जातं. त्यामुळे व्यायल्यानंतर चिकावाटे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तरी हाडातील कॅल्शियम रक्तात निरंतर येत राहिल्यानं दुग्धज्वर आजार होतो. ॲनायोनिक क्षार पशुखाद्यामध्ये मिसळून दिले तर सौम्य आम्लदाह होऊन रक्ताची आम्लता कमी होते. पॅराथायरॉइड ग्रंथींची संवेदनशीलता तीव्र होते आणि हाडातील पेशींची क्रिया वाढते. हाडातलं कॅल्शियम आणि फॉस्फरस रक्तामध्ये वहन वाढतं. रक्तातील हे प्रमाण वाढल्यामुळं किडनी कार्यशील होऊन जीवनसत्व D3 निर्मितीला चालना मिळते. तसंच जीवनसत्व D3 आतड्यामधून कॅल्शियम शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवतं. त्यामुळे रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण वाढून दूध उत्पादन वाढीला चालना मिळते. मंडळी, दुग्धज्वर हा आजार प्रामुख्याने जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गायी आणि म्हशींमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आढळून येतो. व्यायल्यानंतर 48 तासाच्या आत अचानक कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. व्यायल्यानंतर 1 ते 3 दिवसात लक्षणं दिसायला सुरुवात होते. ॲनायोनिक मिश्रण 3 आठवडे प्रसूतीपूर्व देऊन दुग्ध

उत्तेजराचं प्रमाण 65% आपण कमी करू शकतो. ॲनायोनिक क्षार दिल्यास फॉस्फरसचं प्रमाण वाढून प्रसूती प्रक्रिया सुरळीत होते. खाद्यसेवन आणि दुग्ध उत्पादनात वाढ होते. कॅल्शियम आणि फॉस्फरसचं रक्तातील संतुलन योग्य प्रमाणात असल्यामुळं ऑक्सिटोसिन संप्रेरक कार्यान्वित होऊन प्रसूतीत होणारे अडथळे आणि गाभ उलटणे या समस्या कमी होतात. तर मंडळी, अशा प्रकारे गाई म्हशींच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणं का आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत खनिज मिश्रण या विषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. नमस्कार श्रोतहो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. श्रोतेहो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढं धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे? यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना

0: विचारपूस करा, पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात कितीपैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही, तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्त्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी, ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात, त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैवविविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, दनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात.

श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत कवन देस गई, द्रुतबंदिशीचे बोल आहेत सुरजाना लुगवाकू. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काठे यांची. ऐकूयात तर प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी.

श्रुते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप्स आहेत. 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 3 वाजता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे. तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक

निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जीव कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 च्या सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच NDRFचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदतकार्य सुरू आहे. पहाटे 5:30 च्या सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्ष ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकट रमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रीतसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं PMLA विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची CBI किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय

0: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सायंकाळी ठीक 4:58 सुरू होईल. तोपर्यंत आपण आमच्यासोबत जोडलेले रहा AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर.

0: श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नवीन इमारतीतल्या या विभागात 39 बाळांवर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर

0: मास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोवस्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने 2 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात सुमारे 30,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी आणि चित्रपट होता एकटी. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं सुभद्रा हरण या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे शांताराम आठवले यांची आणि संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

संतवाणी या कार्यक्रमात उद्या सकाळी 8:40 संत नामदेव महाराज यांच्याविषयी ऐकाल. लेखन अनुराधा दीक्षित यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 8:40 कार्यक्रम संतवाणी.

0: कन्यादान या चित्रपटातलं हे गीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी.
1: एखाद्या गोष्टीची आवड माणसाला शिकण्याची नवी प्रेरणा देते आणि तीच प्रेरणा जेव्हा जिद्द बनते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते.
2: आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात. ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी.
3: अच्छा.
2: त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी.
1: श्रोते हो, कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण पाठीशी नसताना केवळ स्वतःच्या आवडी खातर बासरी वादनाची साधना करणारा गोळपचा गुणी युवा बासरी वादक देव सडकर याच्याशी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी आपण ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद तुम्ही घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता मानिनी या चित्रपटातलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत ऐकूया. गायलंय सुमन कल्याणपूर आणि सह

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत ऐकलं निवडुंग या चित्रपटातलं. आणि श्रोतेहो, आता कार्यक्रमात शेवटी सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं संसार या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे शांता शेळके यांची आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेल्या संसार या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आजचं काव्यवाचन हे थोडंसं वेगळं आहे. खरं तर काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. मग म्हटलं, आज मी माझ्या कविता का बरं सादर करू नयेत? आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण, तुमची सखी मैथिली तुमच्यासाठी आज मी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे. खरं तर कविता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं म्हटलं तर सोपं.

आहे म्हटलं तर कठीण आहे. कवितेमधला भाव ज्याला उमगला त्याला ती कविता पूर्णपणे भावते. तेव्हा मला वाटलं अशाच ह्या कवितेवर आपण एखादी कविता केली तर, आणि म्हणूनच त्यासाठी मी सगळ्यात पहिली कविता सादर करतेय, ती म्हणजे कवितेवरचीच कविता. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता, पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. कविता अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कविता म्हणजे अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कचरणाऱ्या मनाच्या क्षणाची असते ती एकमेव साक्षी. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. कविता म्हणजे परिस्थितीमधून आलेल्या मूकपणाचा टाहो. होवो सुखांत वा दुखांत, होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. विचारांच्या गर्द झाडीला भावनेचं अलवार झालर. कारण कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता, पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शाळेत असताना जेव्हा एखाद्या वर्गातल्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी वेगळी वस्तू आणली असेल, तर आपल्यालाही वाटायचं की हे माझ्याकडे पण हवंय, किंवा हे मलाही हवंय. किंवा घरात ताईने किंवा दादाने एखादा नवीन ड्रेस आणला, तर अजूनही वाटतं की अरे ताईला नवीन ड्रेस घेतला, मला पण हवाय. किंवा बऱ्याचदा असं होतं ना की ही खूप छान गाते, मलाही असं गाता आलं तर. किंवा ही खूपच सुंदर नाचते बाबा, मलाही असं नाचता आलं तर. किंवा ही खूप छान दिसते, मीही इतकी छान दिसले तर. असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात, अगदी मलाही. आणि तेव्हा कुठे खरं तर पहिला एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो, तो म्हणजे मी का नसावं. ह्या मी का नसावं ह्या प्रश्नावरून मला सहजच एक कविता सुचली, आणि कागद पेन घेऊन मी ती उतरवूनही काढली. तीच कविता तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी का नसावं. मी का नसावं म्हटलं विचारांच्या गलबतातून एकदा पाण्यात डोकावून तर पाहावं, तेव्हा कुठे प्रश्न पडला मी का नसावं. समाजाच्या चौकटीतून अलगद बाहेर पडावं, अगदी गुपचूप, ना बंड ना मोर्चा. कुणी हटकलंच तर नजरअंदाज करावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. बाहेर पडलेल्या मी प्रथम स्वतःला सावरावं. भोवतालचा अंदाज घेत दबकंच पाऊल टाकावं, मग समरस होतात स्वतःला झोकून द्यावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. परीकथेतील परीसारखं मीही लोभस असावं. तेव्हा लगेच तिजवर भाळलेल्या मनाला मेंदूने भानावर आणावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. काय ग कुठे हरवलीस, काय ग कुठे हरवलीस त्या सुंदर रुपड्यात. चौकट मोडणारी तू पुन्हा होणार का कैद. अगं विसरतो वरचा देखावा अन डोकाव तुझ्या बिलोरी आईन्यात. न्याहाळ स्वतःला हलकच
आणि

पण मीही आरसपानी, जे तिचं ठावे ते मज नव्हे, जे तिचे नाही ते मजसवे, भिन्न दोहोंच्या जीवनगाथा आणिक मजला काय हवे. तेव्हा कुठे गलबत किनाऱ्याला लागलं, कारण मला उमजलं मी का असावं.

झालं तर आपल्याला रियालिटी चेक मिळतो. अशी मैत्री ज्याच्यात आपल्याला आरसा दिसतो, आपण कुठे चुकतोय आणि कुठे बरोबर आहोत ह्या सगळ्यांवर परखडपणे व्यक्त करणारी ती व्यक्ती म्हणजे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण. अशाच निस्वार्थ आणि निखळ मैत्रीवरची एक कविता आता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मैत्री. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तुझ्या येण्याने आयुष्याला नवा बहार आला. वरवर पाहता मी खळाळता झरा, तू शांत समुद्र. वरवर पाहता मी खळाळता झरा अन तू शांत समुद्र. पण माझ्यातलं मूकपण आणि तुझ्यातलं वादळ एकमेकींनाच उमगलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं, माहीत नाही कसं पण हरवलेलं सारच सापडलं. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. तुझ्या मैत्रीच्या प्रकाशाने मात्र धैर्य दिले मोठे. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी, कारण मला माहितीये तू आहेस मला सावरणारी. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, पण आता कधी नाही जुळलं तरी सोबत असण्याची खात्री. काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. अगं काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. शेवटी एकच म्हणेन, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. मित्रांनो, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेम. आता कवी म्हणालं म्हणजे प्रेमकविता आलीच, त्यामुळे ही प्रेमकविता खास तुमच्यासाठी. कवितेचं नाव आहे स्वामिनी. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. स्वप्नवत हिंदोळ्यावरी झुलून कशी सुखावते. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. मीनजळी तळमळती केवळ काळजाच्या ठोक्यावरी. एक तू एक मी नाही दुजासोबती. एक तू एक मी नाही दुजासोबती. ती पाखरे गुजमनीचे कानी माझ्या सांगती. ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे. ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे. आरसपानी रूपापुढे बघ आभाळही ठेंगणे. तू चंचला तू कामिनी, तू स्वप्नवत गजगामिनी. तू चंचला तू कामिनी, तू स्वप्नवत गजगामिनी. स्पंदने तुझी या हवाली, तूच माझी स्वामिनी. स्पंदने तुझी या हवाली, तूच माझी स्वामिनी. मित्रांनो, प्रेमात पडलेलं कवी मन हे अगदी मुक्त हस्ताने शब्द सुमन उधळत असतं, पण कुठेतरी केव्हा तरी त्या शब्दांना ठेहराव येतो. तो ठेहराव प्रेमाचा असतो. तो ठेहराव त्या समोरच्या व्यक्तीसाठी असलेल्या आपल्या भावनांचा असतो. आणि इथेच खरं तर लेखणी थांबते. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना ह्या प्रेमापुढे थांबलेल्या लेखणीबद्दलची एक कविता तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे अन खुंटते माझी शाई. तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर. तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर. तू कल्पना मनीची मी तुझा चित्तचोर.

मित्रांनो, लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो. त्यातली अनेक माणसं ही काही ठराविक काळापुरता आपल्यासोबत असतात, तर काहींसोबत आपण आयुष्यभराची मैत्री करून बसतो. अशी मैत्री, असं नातं, ज्या नात्याची वीण ही कायम घट्ट होत जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक मित्र किंवा अशी एक मैत्रीण असते, जिच्याकडनं अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं

जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास. जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास. बघशील वळून कधी ही लागली वेडी आस. ना चाफा ना बकुळी, ना चाफा ना बकुळी, सये तू मुक्त पारी जात. ना चाफा ना बकुळी, सये तू मुक्त पारी जात. चाहूल तुझी करते सुगंधी माझी रात. दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही. दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही. पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई. पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई. मंडळी, कविता हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारे कविता. भरपूर कविता सादर कराव्याशा वाटतायत, खूप गुजगोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत. जे काही लिहिलंय, जे काही लिहायचंय, ते सगळंच अगदी व्यक्त करावंसं वाटतंय. पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला ह्या काव्य मैफलीत थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:59 होत आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं शंतनू मोहित्रा यांचं आणि चित्रपट होता परिणीता. कार्यक्रमात यानंतर आतिफ असलम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं किस्मत कनेक्शन या चित्रपटातलं गीत, गीतरचना सईद कादरी यांची आणि संगीत आहे प्रीतम यांचं.

आतिफ असलम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या किस्मत कनेक्शन या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

तर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे आणि निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. कार्यक्रमांची रुपरेषा आम्ही सांगू 6:55, 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 आम्ही सांगू दिनविशेष, 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा, 7:45 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम, 7:55 भावधारा हा कार्यक्रम, 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा कार्यक्रम, लेखन अनुराधा दीक्षित यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा साहित्य प्रवास कवी लेखक आणि साहित्यिक अविनाश बापट यांच्याशी वैष्णवी रिसबुड यांनी केलेली बातचीत, सादरकर्ते आहेत विवेक पानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ, यामध्ये आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार यांचं, तसंच योग अभ्यासक मंदार आपटे यांची दुहिता खेर यांनी घेतलेली मुलाखत, 1:05 गीतबहार, 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात धनंजय जोशी यांनी गायलेला राग भीमपलास. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या एकाल हिंदी चित्रपट गीत, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या एकाल मराठी चित्रपट गीत. कार्यक्रमांची रुपरेषा आम्ही सांगू 6:30, 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, तसंच 7:30 किसानवाणी हा कार्यक्रमही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल, 7:15 एकाल गझल, 10:00 रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, पंडित विश्वमोहन भट यांनी गिटार वादनात सादर केलेला राग हेमंत, या दरम्यान 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रुपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालीत, ऐकूया लोकसंगीत.

0: देवदत्त साबळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर सच्चिदानंद आप्पा आणि सहकार्यांनी गायलेलं गीत ऐकूया. संगीत आहे मंगेश सावंत यांचं.

0: ठीक चांगलंय. भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळींचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं विजय कठीण यांचं.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

सच्चिदानंद आप्पा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीत होतं मंगेश सावंत यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव. 9-5 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे.

विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा, तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडास्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख, तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख, तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यसाठी 15 लाखांवरून 30 लाख, तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे

0: भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोसवी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:10 झालेत. श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी गौरी मुळे.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार. मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 28 अगस्त तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणार अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नाइडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: श्रोते हो, कष्टाला वय नसतं आणि जिद्दीला सीमा नसते. 1976 एका म्हशीपासून सुरुवात करून सायकलीवरून घरोघरी दूध पोहोचवत आज तब्बल 50 अखंड दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधवराव भावे यांना आपण भेटणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: मला सांगतो, एका वेळी माझ्या 15 फरकात 2 मोठ्या म्हशी गेल्या त्या घेऊन.
2: अरे बापरे.
1: तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण चिकाटी सोडली नाही. कारण म्हटलं निसर्ग आहे, त्याला काही पर्याय नाही, त्यातून उभा राहिलो. आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे.
0: 3-3 पिढ्यांचा विश्वास जपणारे माधवराव भावे यांची 50 प्रेरणादायी प्रवासाची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा 1143 kHz किंवा 101.5 MHz किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:17 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापालट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येय वेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅम.
1: मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
2: खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. काही क्षण असे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेला अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपटासारखा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालका

0: सन्मान वाढला.
1: नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे, ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमधील मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं?
0: माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये, तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं. आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वासाने जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिक मधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक अंतिम उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन व्हर्च्युअल आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना आता कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
1: तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली?
0: अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना अशी अशी संकल्पना समजावली. त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चरल एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांशी. आणि मग झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता, तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो. आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते, तर एका मिटिंग मध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं आपल्या इंडियाकडून राहणार असं आणि एक मिटिंग मध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम आमच्याकडे झाला. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले. इंग्लिश तर राहायचंच, पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवलचं ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन, आणि तो संवाद खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. जो
1: आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
0: खरं तर म्हणजे महानगरपालिकेतील विद्यार्थी आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम, त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचे मुलांना खूप वेगळा असं कुतूहल वाटत होतं, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला.
1: आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे सगळं, सोशल मीडियाचं जग आहे आणि लहान मुलांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो, तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञान भिंत म्हणा किंवा आनंदवली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय, तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे? तुम्हाला ही संकल्पना का अशी सुरू करावीशी वाटली?
0: मोबाईल आज गरजेचा आहे, परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे, तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही, याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं, तर रिकामी जागा ही रिकामी राहत नाही. मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद अशा आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञान भिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगतात मोबाईलवर गेम खेळणार. तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांनाच सांगते मी तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात, तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं. आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या, मॅथ, मॅथच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्द कोडे, वेगवेगळे शब्द आणि पाढ्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स, अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण असे छान छान रंगाने रंगवून टाकल्या माझ्या मैत्रिणीसह सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली, तर मुलांना म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागले की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरचं. आणि मुलांना इतकं छान वाटलं ते त्याच्यावरचे पजल्स ते करून आणायला लागले दुसऱ्या दिवशी, जे भिंतींवर दिलेल्या त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागल्या म्हणजे. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले, म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला. त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले,
1: सहभाग वाढला,
0: सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या

0: मी गावात आनंदवली ज्या परिसरात माझी शाळा आहे आनंदवली गाव म्हणून त्या आनंदवली कामगार वस्ती आणि संत गवळनगर एक वस्ती आहे कामगार वस्ती, तर तिथे मी सुमारे 2000 अवंतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात. तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले मुलं खेळायला आले की ते तिथे पुस्तकं इतकी छान छान पुस्तकं लावले ते पूर्ण लोकसहभागातून मिळाले मला, तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले आणि साहजिकच पुस्तक हातात आले की मोबाईल दूर होतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवली शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी वेगवेगळे यशस्वी पुरुष यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले, म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला ह्या गोष्टींची मदत घेता आली.
1: तुम्ही जी ज्ञानभिंती आणि आनंदवली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
0: चांगला प्रतिसाद मिळाला मॅम. जे आधी मी आनंदवली परिसरात हे वाचनालय सुरू केलं खुले वाचनालय, बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला, तर संत कबीरनगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं, नाही आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची, आमचेही मुलं खूप वेळ मोबाईल मध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीरनगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं. म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे, त्यांना फक्त चांगल्या गोष्टी चांगली प्रेरणा मिळणं गरजेची, त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली, हेच मिशन मोबाईल मुक्त उपक्रमाचे मोठे यश म्हणावं लागेल.
1: माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनी मुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा रोबोटिक्स म्हणा लोकसहभाग कसा मिळाला, काही अडचणी आल्या का आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली?
0: अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये.
1: नक्की
0: तर माझं खरं तर एक विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छा शक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्यादा असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही तर त्यांना माझे विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पालकांचा लोकांचा समाजाचा माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं उपकरणं तांत्रिक मार्गदर्शन आर्थिक मदत करू लागले आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न पूर्ण केली. जसे स्किल लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे 3D प्रिंटर वगैरे हे सगळं साहित्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली, पहिली विधान भवन मुंबई आणि दुसरी इस्रो सेंटर, त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा आमच्या शाळेवरचा आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्णतेसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम.
1: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे, तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
0: हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे तर एक गुणवत्तापूर्ण एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी ही माझी शाळा असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्याधारित शिक्षण आहे, स्टेम रोबोटिक्स AI VR आहे, अनुभवात्मक शिक्षण डिजिटल साधनं सगळं आहे आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहता एका शाळेपुरता न राहता तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्या पुरता मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे, कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकते. म्हणून भविष्यातलं माझं काम मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं हीच माझी आता इच्छा आहे मॅम.
1: राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: संदेश देण्याची मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपला भारताचा नागरिक बनणार आहे आणि तो नागरिक जबाबदार बनावा यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थ्यांना मोबाईल उघडला की

0: ज्ञान लगेच भेटत आहे. ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधने भरपूर आहेत, परंतु त्यांना संस्कारांची खूप गरज आहे आज. त्यांना चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणतीही असो, साधनं कमी असो, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं, पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिका शाळेच्या स्वप्नांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा.
1: नक्कीच बच्चा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन गायत्री भरणकर यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948 अर्थात 24 ऑगस्ट 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत. तेलताड लागवड कोकणामध्ये कशाप्रकारे होऊ शकते या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या इथे डॉक्टर महेश शेडगे सर आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच तेलताड लागवड या विषयीची माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तेलताड याविषयी तुम्हाला फार कमी माहिती असेल, कारण तेलताड हे आपल्या इथलं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारं असं पीक नाही आहे. पण जर विचार केला तर यापासून खाद्यतेल उत्पादन होतं आणि त्याचा आपण आपल्या आहारामध्ये सुद्धा वापर करू शकतो. म्हणूनच या क्षेत्रामध्ये तेलताडाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या कोकणामध्ये तेलताड लागवडीला चांगल्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश शेडगे सर यांना. चला तर मग त्यांच्याकडूनच तेलताड याविषयी तसंच तेलताडेच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी मित्र.
0: सर, सुरुवातीला मला तेलताड म्हणजे नेमकं काय, त्याची सद्यस्थिती काय आहे, त्याचं आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे?

0: ते सांगा.
1: तेलताड हे आपल्याला कोकणातील शेतकऱ्यांसाठी नवीनच पीक आहे, परंतु ह्याला जे हवामान आहे ते आपल्याकडचं अनुकूल आहे. आणि तेलताड ह्याचं जर बघितलं तर मूळचं जे आहे ते पश्चिम आफ्रिकेचं असून पश्चिम आफ्रिकेच्या जंगलामध्ये त्याची जंगली प्रकारे वाढ झालेली आहे. परंतु 15व्या शतकात ही पोर्तुगीजांनी ब्राझील वगैरे इतर देशामध्ये त्याचा प्रसार सुरू केला आणि भारतामध्ये जवळजवळ 19व्या शतकामध्ये आपल्याकडे याची लागवड थोड्याफार प्रमाणात एक शोभिवंत झाड म्हणून गार्डनमध्ये लागवड सुरू झाली. आणि 1947 मध्ये केरळमध्ये 49 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. आणि आपल्याकडे बघितलं तर महाराष्ट्रात एक पुण्यामध्ये संस्थेमार्फत काही भागामध्ये 1960 मध्ये तेलताड पुरवली झाली आणि त्याची लागवडीची सुरुवात झाली. आणि कोकणात जर त्याचा विचार सुरू केला लागवडीचा तर 1988-89 मध्ये कोकण महाविकास मंडळातर्फे सिंधुदुर्गमध्ये जवळजवळ 10 गावामध्ये 1000 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. आणि त्याचं आता उत्पादन शेतकरी घेऊ लागलेले आहेत. आणि त्याच दरम्यान देशपातळीवर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 4 राज्यांमध्ये वेगवेगळे सेंटर सुरू करण्यात आले. आणि आपल्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये अखिल भारतीय तेलताड समन्वयित प्रकल्प योजना 1988 मध्ये चालू झाली. आणि आपल्याकडे कोकणामध्ये तेलताड लागवडीला कशी करू शकतो ह्यावर संशोधन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत विद्यापीठाने वेगवेगळे म्हणजे त्या झाडाला झाडाची वाढ कशी असते, त्याला कोणती खताची मात्रा लागते, त्याला पाणी किती लागतं, त्याच्या घडांची काढणी कशी केली पाहिजे याच्यावर संशोधन करून आता आपल्याकडे ह्या पिकाची योग्य प्रकारे लागवड होऊ शकते या निष्कर्षाप्रती आपण आलेलो आहोत. आणि जवळजवळ आपल्याकडे बघितलं तर लागवडी योग्य पडीक क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे, त्यामुळे भविष्यात या पिकाला आपल्याकडे लागवडीसाठी उपयुक्त ठरू शकते.
0: अच्छा, म्हणजे एकूण महत्वाच्या दृष्टीने अजून काय सांगू शकाल?
1: महत्वाच्या दृष्टिकोनातून म्हणजे ग्रामीण भागात तेलताड म्हणजे पाम तेल जे आपण म्हणतो, आपल्याला जे रास्त धान्य दुकानावर जे आपल्याला तेल दिलं जायचं ते पाम तेल हे तेलताडाच्या गरापासून, फळांच्या गरापासून, बाहेरच्या आवरणापासून काढलं जातं. आणि जसं आपण खोबरेल तेल काढतो तसं आतमध्ये एक पांढरा गर असतो, त्याचं कॉस्मेटिक ऑइल काढलं जातं, ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. आणि खाद्यतेल आपण बघितलं तर आपण आहारामध्ये जे आहे ते सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल याचा वापर केला जातो. परंतु ह्या पिकांची जी उत्पादकता आहे ती फक्त 1 टनाच्या खालीच आहे. परंतु ह्या पाम तेलाचं जर आपण बघितलं तर त्याची उत्पादकता 5 ते 7 टन प्रति हेक्टरी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्याला सद्यस्थितीत जी भारताची जी आपल्या आहारातील खाद्यतेलाची गरज भागवायची असेल तर आपल्याला 50% तेल आपल्याला बाहेरनं इम्पोर्ट करावं लागतं, आयात करावं लागतं. आणि ते जे आयात करावं लागतं ते मलेशिया आणि इंडोनेशिया या देशाकडनं आपण ते आयात करतो. आणि बघितलं तर आपण लोकांचा पण गैरसमज आहे की हे आपल्याला खाद्यतेल म्हणून वापरू शकतो काय, आपल्या शरीराला हानिकारक आहे काय, परंतु हे संशोधनांती निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत की हे आपल्याला आहारामध्ये हानिकारक नाही, उलट आपल्याला जे हार्ट अटॅक सारखे रोग आहेत म्हणजे हार्ट अटॅक येणे हे आपल्याला कमी होऊ शकते, किंवा अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहेत म्हणजे जे कॅन्सरचे कमी प्रमाण होऊ शकतं याचा खाद्यतेल म्हणून वापर केला तर. एवढं ह्याला महत्व आहे.
0: अच्छा सर, तुम्ही म्हणालात की आपल्या कोकणातलं हवामान आणि जमीन यासाठी उपयुक्त आहे, पण ती नेमकी कशी, म्हणजे काय अपेक्षा आहे त्या झाडाच्या, कशा प्रकारची जमीन आणि हवामान लागतं?
1: नक्कीच आपल्याला हवामान, कुठचंही झाड लागवड करायची असेल तर त्याला अनुकूल हवामान असावं लागतं. तेलताड हे दमट हवामानातले पीक असून साधारण 2500 ते 4000 मिलीमीटर एवढा पाऊस पडणाऱ्या भागात, तसेच समुद्र सपाटीपासून 450 ते 900 मीटर उंचीपर्यंत हे पीक चांगल्या प्रकारे घेता येतं. म्हणजे आपल्याकडे कोकणातलं जे वातावरण आहे त्याला अनुकूल आहे. तेलताडेकरिता वर्षभर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे हे भारतातील लागवडी क्षेत्र ओलितकालीन उपलब्ध क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले आहे. आणि क्षेत्र वाढविताना सिंचनाकरिता पाण्याचा साठ्याचा विचार करूनच लागवड करणे गरजेचे असते. तसेच तेलताड्याकरिता जास्तीत जास्त तापमानाची जी गरज आहे ती कोकणातले तापमान त्याला अनुकूल आहे, साधारण 29 ते 33 अंश सेल्सिअस आणि कमीत कमी 22 ते 24 अंश सेल्सिअस तापमान. तसेच 80% आद्रता, कोकणामध्ये आपल्याकडे जवळजवळ 65%च्या वर वर्षभर आद्रता असते आणि पावसाळ्यामध्ये तर आपल्याला 85%च्या वर आद्रता असते. आणि कमीत कमी 5 तास स्वच्छ सूर्यप्रकाश या झाडासाठी वाढीसाठी आवश्यक असतो. तेलताड लागवड कोणत्याही जमिनीकरता करता येत असली तरी मध्यम प्रतीची ओलसर 1 मीटर खोलीपर्यंत आणि कोणत्या प्रकारचे दगड व मुरूम नसलेली पाण्याचा चांगला निचरा होणारी गाळाची चिकन मातीयुक्त जमीन व उत्कृष्ट असते.
0: बरं, लागवड करायची झाली तर शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत वगैरे करणं आवश्यक असतं का यासाठी?
1: हे बागायती पीक असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ज्याची जी मुळं आहे ती तंतुमय असतात, त्यामुळे आपल्याला जी झाडे झुडपे लागवडीस निवडलेली जमीन झाडे झुडपे तोडून साफ करावी. लागवड 20% पेक्षा जास्त उतारा करायची असल्यास

0: जरा सपाटीकरण करून प्लॉट तयार करून घ्यावे आणि बांध घालावे. रोपांची लागवड ह्या बाकीच्या नारळ सुपारीमध्ये आपण चौकोनी पद्धतीने मध्ये करतो, परंतु ह्या तेलताडाची लागवड त्रिकोणी पद्धती म्हणजे 9 बाय 9 बाय 9 मीटर अंतरावर करावी. म्हणजे दोन रोपातील अंतर 9 मीटर आणि दोन रांगामधील अंतर हे 7.79 मीटर राहील. अशा प्रकारे हेक्टरी 143 झाडं लागवड करू शकतो आपण.
1: बरं, मग ही लागवड करत असताना काही अजून काळजी घेणं आवश्यक आहे का, किंवा नेमकं लागवडीचं तंत्रज्ञान काय आहे?
0: लागवड करताना बघितलं तर आपल्याकडे कोकणात किंवा महाराष्ट्रात लागवड करायची, ते कुठच्याही पिकाची आपण लागवड केली तर आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला करतो. त्यामुळे आपण जे खड्डे वगैरे आहेत ते तयार करताना पावसाळ्याच्या सुरुवातीला करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ते लेआउट खड्डे काढताना आपण ती जी माती वगैरे असते ती उन्हात तापून जे अनावश्यक जे मायक्रोब्स असतात ते मृत पावले पाहिजेत, असं आपण उन्हात त्याला सोलरायझेशन करतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आपण साधारण जून ते डिसेंबर पर्यंत लागवड केली म्हणजे पावसाची उघडी बरोबर पाऊस पाणी जात नाही याची काळजी घेऊन जर लागवड केली तर आपल्याकडे चांगल्या प्रकारे आपल्या त्याची वाढ होऊ शकते. तसंच आपण लागवडीच्या वेळी जी रोपं निवड करतो ती आपण साधारण हे लागवड करताना 12 ते 14 महिन्याची रोपं असली पाहिजेत. त्याची उंची जी आहे ती 1 ते 1.5 मीटर पर्यंत उंची असली पाहिजेत. जे आपण रोप निवडणार आहोत ते साधारण 12 ते 13 पानं त्या रोपावर असली पाहिजे. त्याचा बुंदा जो असतो निवडताना तो जाड असला पाहिजे आणि ते रोप निरोगी असले पाहिजे. लागवड आपण बघितली त्रिकोणी पद्धतीने 9 बाय 9 बाय 9 मीटर अंतरावर करायची असल्यास जी झाडं आहेत ती 143 बसतात, त्याप्रमाणे एकराला साधारण 57 झाडे बसतात. त्रिकोणी पद्धतीने बागेची आखणी करून जो खड्ड्याचा आकार पण महत्वाचा असतो तो साधारण 60 बाय 60 बाय 60 म्हणजे लांबी रुंदी आणि खोली ही 60 सेंटीमीटर असली पाहिजे आणि खड्डे आपण बघितल्याप्रमाणे मी एप्रिल मे मध्ये करायला पाहिजे. लागवड करताना आपल्याला मुळांची सशक्त वाढ होण्यासाठी आपल्याला साधारण 1/2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घातले पाहिजे किंवा 1/2 किलो डायमोनियम फॉस्फेट, परंतु आपण कोकणामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 1/2 किलो आवश्यक असतं. आणि जी वाळवीची पावडर म्हणजे आपल्या मुळा लागवड केल्यानंतर मुळांना वाळवी लागू नये म्हणून साधारण 50 ग्रॅम फोरेट किंवा क्लोरोपायरेपास पावडर आपण जमिनीत लागवडीच्या खड्ड्यामध्ये मिक्स करावी. त्यानंतर रोपाच्या पिशवीला उभा छेद देऊन रोपांच्या मातीची हुंडी फुटू न देता तसेच रोपांच्या मुळांना धक्का न लावता रोपे अलगद खड्ड्याच्या मध्यभागी लावावी. यानंतर रोपांच्या चारही बाजूंना माती घालून घट्ट दाबावी जेणेकरून रोपे सरळ उभी राहून खड्ड्यात पाणी साचणार नाही. लागवड केल्यानंतर रोपांना लगेच पाणी द्यावे, त्याचप्रमाणे जोराच्या वाऱ्यामुळे रोपे उन्मळून पडू नये म्हणून काठीचा आधार द्यावा. कोणत्याही परिस्थितीत रोपांची पाने बांधून ठेवू नये. पाणी साचणाऱ्या जमिनीत तेलताडाच्या रोपांची लागवड उशिरा करावी, म्हणजे जिथे पाणी डोंगर उताराची जमीन आहे तिथे आपण जूनमध्ये लागवड करू शकतो आणि जिथे पाणी साचतं ते पावसाळा संपताना लागवड करू शकतो.
1: बरं सर, तेलताडाच्या काही जाती प्रचलित आहेत का?
0: नक्कीच, ज्यावेळी आपल्याकडे तेलताडाची भारतामध्ये लागवड सुरुवात झाली त्यावेळी इंडोनेशिया मलेशियामधून रोपं आणली गेली आणि लागवड झाली, परंतु आपल्याकडे आपल्या देशामध्ये पेडागावी येथे जे पाम तेलाचं जे सेंटर लागवडीचं आहे तिथून वेगवेगळ्या जातीची रोपं तयार करून पूर्ण जिथे जिथे देशामध्ये आवश्यक आहे तिथे पुरवली जातात. आणि या पिकामध्ये प्रचलित अशा 3 जाती आहेत, परंतु टेनेरा म्हणून ही जी जात आहे त्याची ज्या संकरित वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड जाते कारण त्याच्यामधून मिळणारं तेलाचं उत्पादन आहे ते जास्त आहे. अजून दुसऱ्या ज्या जाती आहेत ते फिजीफिरा आहे आणि डुरा, पण त्याचं उत्पादन कमी असल्यामुळे ही टेनेरा या जातीची लागवड केली जाते. आणि आपल्या विद्यापीठाने आपल्याकडे जे प्रयोग घेतले त्याच्यातून गोदावरी रत्न म्हणून ही जात विकसित केलेली आहे, परंतु ह्याची जी रोपं आहेत ती पेडागवी या संस्थेमार्फत म्हणजे आपण म्हटलं राष्ट्रीय तेलताड संशोधन केंद्र पेडागवी आंध्र प्रदेश यांच्याशी संपर्क साधून आपल्याला शेतकऱ्यांना बांधवांना लागत असतील ते उपलब्ध होतील आणि काही अडचणी असतील तर आपल्या विद्यापीठामार्फत त्यांना रोपं पुरवण्यासाठी मदत केली जाते.
1: बरं, या पिकासाठी पाण्याचं काही व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं का?
0: नक्कीच, कारण हे नारळ सुपारी सारखं वर्षभर पाणी लागणारं पीक आहे, बागायती पीक आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. जर पाण्याची कमतरता असेल तर उत्पादनावर त्याचा नक्कीच परिणाम होतो कारण उत्पादन घटतं. तेलताड जलद गतीने वाढणारे पीक असून या पिकाला मुबलक पाण्याची सोय करणे अधिक उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. लागवड केल्यानंतर 3र्या वर्षापासून तेलताडाचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. कोकणामध्ये तेलताडाच्या यशस्वी लागवडीकरता हिवाळ्यात 70 लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड ठिबक सिंचनाद्वारे किंवा 560 लिटर 4 दिवसाच्या अंतराने हिवाळ्यात आपण आळ्यामध्ये पाणी देणे आवश्यक आहे, तर उन्हाळ्यात हेच पाणी 70 ऐवजी 80 लिटर पाण्याची आवश्यकता प्रतिदिवस असून ठिबक सिंचनाद्वारे किंवा 630 लिटर पाणी प्रतिझाड 4 दिवसाच्या अंतराने देणे गरजेचे आहे. तेलताडाकरिता मुबलक पाण्याची व्यवस्था असल्यास पाण्याच्या उपलब्धतेने सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करावा. जर आपण ह्याला पाणी जास्त दिलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं आणि उत्पादनात वाढ होऊ शकतं.
1: आंतरमशागत किंवा एकूण देखभाल काय करावी लागते या झाडाची?
0: तेलताड रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी बुंद्यालगाचा भाग स्वच्छ ठेवा व 1 मीटर व्यासाचे आळे पाणी देण्यासाठी तयार करावे, तर दुसऱ्या वर्षी 2 मीटर व्यासाचे,

0: तिसऱ्या वर्षी 3 मीटर व्हावं, त्यापुढे 3 मीटर व्यासाच्या आळ्यामध्ये पाणी द्यावे आणि जी आपण तेलताडाची पिकाची मुळे नाजूक व जमिनीच्या वरील भागात सर्वत्र जाळीसारखी पसरत असल्याने नांगरणी किंवा वखरणी करणे टाळावे, अन्यथा मुळांना इजा होऊन उत्पादन कमी मिळण्याची शक्यता असते. तेलताडाला 14 ते 18 महिन्यात फुलोरा येण्यास सुरुवात होते. तेलताडाची लागवड केल्यानंतर पहिल्या 3 वर्षात येणारे नर व मादी तुरे काढून टाकून त्या तेलताडच्या झाडाला वाढीसाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे.
1: या बागेमध्ये तणाचा किंवा गवताचा काही प्रादुर्भाव होतो का?
0: तेलताडा आपण हे बागायती पीक लागवड केल्यानंतर बागेमध्ये वाढणारे जे तण आहे ते नियमित काढून बाग

0: नटराजीन या तणनाशकाचे मिश्रण 2 वर्षातून एकदा वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. त्याचप्रमाणे प्रत्येक रोपांच्या आळ्यात गवताचे आच्छादन किंवा हिरोळीची पिके घेतल्यास तणाचे नियंत्रण होण्यास मदत होते. तसेच आपण आंतरपीक घेऊ शकतो, म्हणजे सुरुवातीला जर आंतरपीक घेतलं तर 3 वर्षापर्यंत शेतकऱ्याला जो आपल्याला उत्पादन मिळत नाही त्यावेळी आपण ह्या आंतरपिकापासून उत्पादन घेऊ शकतो. तेलताडे हे बहुवर्षिक पीक असून लागवडीपासून 3र्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तेलताड लागवडीमध्ये उभ्या आडव्या रांगेत भरपूर जागा रिकामी राहते. अशा जागेवर भाजीपाला, ठेंगू जातीची केळी, फुलपिके, अननस, हळद, आले किंवा कंद पिके इत्यादी पिके घेता येतात. तेलताड लागवडीमध्ये आंतरपिकाची निवड करताना निवडलेले आंतरपीक हे मुख्य पिकांशी सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य यासाठी स्पर्धा करणारे नसावे, जेणेकरून निवडलेल्या पिकाचा मुख्य पिकावर परिणाम होणार नाही. आणि आपण ही जी आंतरपीक घेतो त्यांना ज्यादाची खताची मात्रा देणे गरजेचे असते, जेणेकरून मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होणार नाही. तसंच आपण हे तण नियंत्रणासाठी आच्छादन म्हणजे जे तेलताडाच्या वाळलेल्या पानं, वाळलेले नर फुलांचे तुरे, वाळलेल्या नारळाचा काता, फॅक्टरीमधून पळविले झालेले गड किंवा बागेतील कापलेले गवत याचा आच्छादनाचा वापर करू शकतो. त्यामुळे जमिनीतील पाणी साचून राहून किंवा जमिनीचं पाणी मुरण्यास मदत होते आणि जी बाष्पीभवन होतं ते कमी होतं आणि पाण्याची बचत होते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. तसेच आपण सेंद्रिय आच्छादन वापरल्यामुळे त्याचं कुजल्यानंतर परत एक खत तयार होतं आणि ते आपले सेंद्रिय खत म्हणून झाडाला उपयुक्त होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: आणि त्याच्यामुळे जमिनीची भौतिक व जैविक जे गुणधर्म आहे ते वाढण्यास मदत होऊन झाडाच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.
1: बरोबर आहे. बरं सर, आता या झाडाला खतांची कितपत आवश्यकता आहे आणि असेल तर त्याचं कसं व्यवस्थापन करायचं याबद्दल जरा माहिती द्या.
0: या झाडाला बघितलं तर त्याला खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, कारण आपल्याला दर महिन्यामध्ये फुलोरे येत असतात, दर महिन्यात घड येत असतो आणि आपण तो घडाचा जे आकार आहे तो पण 25 ते 30 किलोचा असतो आणि हेक्टरी उत्पादकता पण जास्त असते. त्यामुळे नत्रस्पुरत पालाश ही इतर पिकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लागतं. तर आपण सेंद्रिय खत साधारण आपल्याला जे कुजलेलं शेणखत वगैरे असेल किंवा गांडूळ खत असेल तर साधारण 50 किलो एका प्रति झाडाला लागतं. आणि केरळ राष्ट्रीय तेलतर शोषण प्रकल्पाने पालोड येथे एक खताची मात्राची शिफारस केलेली आहे. ती साधारण 1200 ग्रॅम नत्र, 600 ग्रॅम स्पुरद आणि 1200 ग्रॅम पालाश आणि 500 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट ही खताची जी मात्रा आहे ती वर्षातनं 3 वेळा विभागून द्यावी लागते. परंतु महाराष्ट्रात तेल ताळ लागवडी करता आपल्याला जी आपल्या विद्यापीठाने जी खताची मात्रा शिफारशीत केलेली आहे म्हणजे पहिल्या 3 वर्ष जी खताची मात्रा आहे ती हळूहळू वाढत जाते. आपण आपल्या कोकणासाठी किंवा महाराष्ट्रासाठी जी खताची पहिल्या वर्षी किती आवश्यकता आहे तर आपल्या शेतकऱ्यांना सहज म्हणजे नत्रस्पुरद पालाश सहज असे समजत नाही. तर आपल्याला युरियापासून द्यायचं असेल तर साधारण 800 ग्रॅम पहिल्या वर्षी युरिया लागतो. सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते 1.5 किलो लागते. म्युरेट ऑफ पोटॅश आहे ते 500 ग्रॅम लागते. आणि बोरॅक्स, बोरांची कमतरता असेल भासू नये म्हणून 80 ग्रॅम बोरॅक्स आणि मॅग्नेशियम सल्फेट 170 ग्रॅम हे पहिल्या वर्षी विभागून द्यायचं, 3 वेळा द्यावं लागतं. आणि दुसऱ्या वर्षी याचीच मात्राची ती डबल होते. आणि तिसरे वर्ष व त्या पुढील झाडास साधारण 2 किलो 400 ग्रॅम युरिया, 4 किलो 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 4 किलो 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 250 ग्रॅम म्हणजे 0.5 किलो बोरॅक्स आणि 1/2 किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताची मात्रा देणे गरजेचे आहे. सिंचनाखाली क्षेत्र शिफारसीप्रमाणे खतांच्या मात्रा दरवर्षी 4 महिन्याच्या अंतराने 3 वेळा विभागून द्याव्यात, जेणेकरून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होईल. ठिबक सिंचनावरील खते द्यायची असल्यास 200 ग्रॅम नत्र, 100 ग्रॅम स्पुरद व 300 ग्रॅम पालाश या प्रमाणात पाण्यात विरघळवून खते दर 2 महिन्यांनी झाडाला द्यावी.
1: बर सर, हे झालं खत व्यवस्थापनाबद्दल, पण अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काही दुष्परिणाम या झाडावर होऊ शकतात का?
0: आपण ही जी खतं दिली आणि जर झाडाला ती योग्य प्रमाणात मिळाली नाही तर आपल्याला किंवा खताची कमतरता झाली तर आपल्याला नत्र किंवा पालाशच्या कमतरता जाणू शकते आणि त्याची झाडाच्या पानावर आपल्याला लक्षणे दिसून येऊ शकतात. तेलताड झाडाच्या पानावर प्रामुख्याने नत्र व पालाशांचे असंतुलित प्रमाण, पालाशची कमतरता, मॅग्नेशियम आणि बोरांची कमतरतेची लक्षणे दिसून येतात. नत्र व पालाशांच्या असंतुलित प्रमाणामुळे दिसणारी लक्षणे कशा प्रकारे असतात ते आपण जाणून घेऊया. पानावर अरुंद पांढरा हिरवा पॅच दिसून हे पान मध्यरेषा व कडा यांच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे दिसून येते. हे पॅच नत्राचे प्रमाण जास्त आणि पालाशचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतात. तसेच पालाश कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे, पालाशच्या कमतरतेमुळे पानावर भगव्या शेंद्री रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला हे डाग जुन्या पानावर अनियमित आकाराचे पांढऱ्या पिवळ्या रंगाचे डाग दिसून येतात. कालांतराने या पांढरट पिवळ्या रंगाच्या डागांचे भगव्या रंगात रूपांतर होऊन जवळजवळ त्या डागाचे आकार वाढून एकमेकात मिसळून गडद भगवे होतात. अशा प्रकारे पानं सूर्याच्या बाजूने धरल्यास त्यामधून सूर्यप्रकाश दिसून येतो. कालांतराने अशा पानामध्ये भगव्या डागांचा मध्ये करड्या रंगाचे डाग निर्माण होतात आणि पानाच्या कडा करपू लागतात. तसेच जमिनीत पालाशी आणि पाण्याची कमतरता यामुळे ही लक्षणे दिसतात. काही वेळा रॉक फॉस्फेटचे आणि मॅग्नेशियम सल्फेटचे जास्त प्रमाणात वापर केल्यासही अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. तसेच मॅग्नेशियम

0: मॅग्नेशियमची कमतरतेमुळे पानांची जी झावळे आहेत ती भगव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची दिसून येतात. कालांतराने पाने पिवळी पडून करपतात. आणि महत्वाचं म्हणजे शेवटचं जो आहे ते बोरॉन याची जर कमतरता भासल्यास हे जे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेचे प्रामुख्याने तेलतट झाडांच्या पानांच्या आकारावर परिणाम येतो. बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडांचे मुळाची टोके आणि नवीन वाढणारे पेशींची वाढ खुंटे, झाडावर विविध आकृती कारक म्हणजे जसे सुरकुत्या पडलेली पाने, काही वेळा चुरगळलेली पाने, हुक आकाराची पाने, माशांच्या हाडाच्या सांगड्याप्रमाणे दिसणारी पाने किंवा शेंडा नसलेली पाने यासारख्या विकृती दिसून येतात. त्याचप्रमाणे नवीन येणारी पाने किंचित पिवळ्या रंगाची होतात. काही वेळा आकुड पानांची निर्मिती ही होते. जास्त पावसाच्या प्रदेशात बोरॉक्सची कमतरता जास्त आढळून येते. त्यामुळे आपण आपल्याकडे जी खत आहे बोरॉन जी आहे ते आपण विभागून देणे गरजेचे आहे. 0.5 किलोची जरी मात्रा असली तरी ती आपण जून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये दिली तर झाडाला योग्य प्रकारे मिळू शकते. कारण आपण पावसात बरेच जर पावसाच्या सुरुवातीला दिलेली खतं बऱ्याच वेळा वाहून जातात कारण अति पावसामुळे. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.
1: बरं सर, आता झाडांची फळधारणा आणि त्याचं उत्पादन याबद्दल काय सांगाल?
0: आपण बघितलं तर झाडाची फळधारणा ही तिसऱ्या वर्षापासून आपण उत्पादन घ्यायला सुरुवात होतो, परंतु तेलताला लागवडीनंतर 14 ते 18 महिन्यानंतर फुलोरा येणाऱ्या सुरुवात होत आहेत. नर तुरा व मादी तुरा एकाच झाडावर वेगवेगळे येतात. नर आणि मादी तुरे एका पाठोपाठ नैसर्गिकपणे येतात. तेलतडाला दर महिन्यात 2 नर किंवा मादी फुले येतात. खत व पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनाखाली झाडावर मादी फुलांची संख्या जास्त असते. पर्यायाने उत्पादन जास्त मिळण्यास मदत होते. फलधारणेनंतर 6 महिन्यात तेलताड घड परिपक्व होऊन काढणीस तयार होतात. काही तेलताड झाडांना मोठ्या प्रमाणात नर तुरे येतात तर मादी तुरे कमी प्रमाणात येतात. असे जरी असले तरी वर्षाला 10 ते 12 घड उत्पादन प्रतिझाड प्रतिवर्षी मिळते. तेलताडाला मोठ्या प्रमाणात नर तुरे व अल्प प्रमाणात मादी तुरे आढळल्यास उत्पादनावर परिणाम होतो.
1: पण मग त्याची काय कारण असतील?
0: त्याची कारण बघितल्यास तेलताड बागेला आवश्यक प्रमाणात पाणी पुरवठा न झाल्यास आणि पाणी देण्याच्या पाळीतील अंतर जास्त ठेवल्यास उत्पादन घटण्यास मदत होते. तसेच शिफारस केलेल्या अन्नद्रव्याचा वापर किंवा झाडांना कमी प्रमाणात दिल्यास उत्पादन घटते. अजून एक महत्वाचं कारण म्हणजे तेलताडाची जास्त प्रमाणात पानांची चाटणी केल्यास उत्पादन घटते. आणि दुसरं म्हणजे तेलताड बागेत झाडांच्या बुंद्यालगत खोल नांगरणी केल्यास जर आपण मुळं तोडली तर त्याच्या नर फुले वाढतात, म्हणजे नर फुलोरे वाढतात आणि मादी फुलांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जी खत घालण्याची जी पद्धत आहे ती आपण सर रिंग तयार न करता बुंद्यालगत 2 मीटरच्या व्यासात आपण खत टाकावीत आणि कुदीने हलकसं माती मऊ करून घ्यावी आणि खतावर परत आपण जे वाढलेली झावळ आहे त्याचं आच्छादन करावं जेणेकरून ते खत वाहून जाणार नाही आणि आच्छादनाचा चांगल्या प्रकारे वापर होऊन ते खत झाड चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतं,
1: मुळांना
0: मिळू शकतं आणि आपलं उत्पादन वाढू शकतं. त्यामुळे ह्या काळजी घेणे गरजेचे आहे. आपण याला खतं घालणे, पाणी वेळेत देणे ह्या जर आपण उपाययोजना व्यवस्थित केल्या तर आपल्याला उत्पादनात घट आपण थांबू शकतो आणि उत्पादन वाढू शकतो.
1: नक्कीच सर, आपण म्हणालात की वर्षाला 10 ते 12 घड मिळू शकतात एका झाडापासून. मग या घडांची किंवा एकूण फळांची काढणी कशा प्रकारे केली पाहिजे?
0: आपण काढणीचं बघितलं तर झाड लहान असताना काढणी करणे सोपे असते, परंतु जसं जसं झाड वाढत जातं तसं आपल्याला काढणी करणं अवघड असतं. तर आपण याची काढणी कशी करावी? फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागतो. जसजशी फळे पक्व होतात तसतशी फळातील तेलाचे प्रमाण वाढत जाते. घडातील फळांचा जांभळा रंग बदलून फळे पिवळसर नारंगी होऊन 8 ते 10 फळे गळाली म्हणजे जमिनीवर गळून पडतात त्यावेळी घड तोडणीस तयार झाले असे आपण समजावे. अपरिपक्व घडाची काढणी केल्यास घडामधील फळातील तेलाचे प्रमाण कमी मिळते, तर परिपक्व फळांची काढणी केल्यास आपल्याला घडातील तेलाचे प्रमाण जास्त प्रमाणात मिळते. परिपक्व घडातील फळे बोटाने जोर देऊन दाबल्यास फळातून नारिंगी रंगाचे तेल बाहेर पडते. त्यामुळे घडाची काढणी दर 8 ते 12 दिवसाच्या अंतराने करावी लागते. तेलताळाचे नुकत्याच उत्पन्नास येणाऱ्या झाडापासून जास्त घडांची संख्या व कमी वजनाचे घड मिळतात, तर हे उत्पादन जे आहे ते 10 वर्षानंतर याचं उत्पादन वाढत जातं. आणि जवळजवळ 18 ते 20 ह्या कालावधीत एका घडापाचं वजन साधारण 25 ते 30 किलो असतं आणि हेक्टर जी उत्पादकता असते ती 25 ते 30 टन असते. आणि आपल्याला तेलाचं प्रमाण आहे ते 4 ते 7 टन तेल आपण खाद्यतेल मिळू शकतो. आणि जे आपण घरापासून आतल्या पांढऱ्या घरापासून आपण आहे ते साधारण 600 ते 1000 किलोपर्यंत आपण हेक्टरी उत्पादन मिळू शकतो. झाडांची उंची जास्त वाढल्यावर शिडीचा वापर करून घडांची काढणी करतात किंवा लांब दांड्याचा विळ्याचा वापर करतात.
1: या पिकावरती काही रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो का?
0: या पिकावर काही रोग आणि किडी आहेत त्याचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होते. काही वेळा जसे नारळाची झाडावर सोंडे आणि गेंड्या भुंगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मर होते. हे दोन्ही सोंडे आणि गेंड्या भुंगा ही जी कीड आहे ती नारळासारखी या तेलताडामध्ये येते. तर गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने नवीन येणारी पाने इंग्रजी व्ही आकाराप्रमाणे दिसतात. हा भुंगा न उघडलेला नर व मादी फुलाचा घोष खातो. तसेच पिढ्यावर किडीने पोकळले छिद्र दिसते व त्यातून भुसा बाहेर पडलेला आढळून येतो. तसंच सोंड्या भोंग्याचा प्रादुर्भाव झाल्याचे बाहेरून ओळखता येत नाही, परंतु या किडीच्या अळ्या खोड्यातील मऊ भाग

0: दिसतात व खोड आतून पोखरतात. बुंद्यावर भोके दिसतात व त्यातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव वाहतो. किडीच्या नियंत्रणासाठी सर्व भोके 2% मिथिल पॅराथियन व वाळू यांच्या मिश्रणाने बुजून टाकावेत. दर 3 महिन्यांनी हे मिश्रण चेंड्याच्या पाण्याच्या बेचकात घालावे. किंवा जर आपण क्लोरोपायरीपास 5 मिली 1 लिटरच्या द्रावणात मिश्रण करून आपण ते साधारण 5 ते 10 लिटर जिथे सोंड्याभोंगाचा प्रादुर्भाव झाला असेल तिथे ओतलं तरी त्यांच्या ज्या आळ्या असतात त्या मेल्या जातात आणि आपण त्या किडीचा बंदोबस्त करू शकतो. तेलताडावर शेंडा कुजणे तसेच फळांची गळ अळंबी सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. अशा रोगांच्या नियंत्रणासाठी 1% कार्बॅन्डेझिन व 22 टिन या बुरशीनाशकाचा वापर करावा. ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा वापर तेलताडा झाडावर करू नये. बागेची वेळोवेळी साफसफाई, जुन्या ताडाची खोड व पाणी नष्ट करू नये. यामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होतो. जर आपण जी जुनी जावळं असतील किंवा जुनी खोड असते प्रादुर्भाव झालेली मृत झालेली त्याचा आपण संपूर्ण नायनाट करावा. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की आपण नारामध्ये बोर्डो पेस्ट वापरतो परंतु ह्या झाडामध्ये आपण ताम्रयुक्त म्हणजे कॉपर असलेली बुरशीनाशके आपण वापरू शकत नाही. त्यामुळे कार्बॅन्डेझिन किंवा 22 टिन हीच बुरशीनाशक वापरावी. आपण ह्या सोंड्याभुंगा किंवा गेंड्याभुंगाचं प्रादुर्भाव झालं असेल किंवा कुजला असेल तर त्या भागामध्ये किंवा बुरशीजन्य रोग आलेले असतील तर आपण बडरॉट कोंबकुज आहे त्याला आपण बोर्डो पेस्ट वापरतो किंवा बोर्डो मिश्रण वापरतो परंतु ह्याला ते चालत नाही. जसं आपण खताची वेगळी पद्धत आहे तशी बुरशीनाशक वापरण्याची पण वेगळी पद्धत आहे आणि हे याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
1: बरं सर, आता मला अशी माहिती सांगा की तेलताडाच्या ज्या फळांवरती प्रक्रिया केली जाते ती कशा प्रकारे केली जाते किंवा नेमकी काय पद्धत आहे?
0: आपण बघितली तर तेलताड जे आहे त्याच्या फळं काढल्यानंतर त्याची प्रक्रिया आहे ती 48 तासाच्या आत होणे गरजेचं असतं, नाही तर तेलाचं प्रमाण कमी होऊ शकतं. तेलताड फळापासून तेल काढणीकरिता आधुनिक तेलगिरणीची आवश्यकता असते. तेलगिरणी शक्यतो तेलताड लागवडीपासून जवळ असावी जेणेकरून काढणीनंतर फळावर लवकर प्रक्रिया करणे शक्य होईल. सुमारे 200 हेक्टर तेलताड क्षेत्राकरिता कमीत कमी 1 टन प्रति तास क्षमतेची तेलगिरण आवश्यक आहे. तर आपण तेलताड फळापासून कशा प्रकारे तेल काढू शकतो ते आपण पाहूया. प्रथमतः फळांची वाहतूक पक्व घडांची काढणी करून सदर घडांची तेलगिरणीपर्यंत जलद वाहतूक करणे गरजेचे असते. वाहतुकीत फळांना जास्त प्रमाणात इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर घडांची शिजवणी आणि निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. तेलताड घड तेलगिरणीपर्यंत आल्यानंतर प्रथम घड मोठ्या निर्जंतुकरणाच्या उपकरणात 1 तास शिजवून घेतात. यामुळे घडातील फळे सैल होण्यास मदत होते. तसेच फळातील उत्प्रेरकांची क्रियाशक्ती कमी केली जाते. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ते स्टिपिंग किंवा फळ विलगीकरण असं म्हणतात. यामध्ये घड शिजवल्यानंतर घडापासून फळे अलग करण्याकरिता सदर घड मोठ्या आकाराच्या फिरत्या ड्रममध्ये भरली जातात. ड्रम सतत फिरत असल्यामुळे घड आदळून शिजलेली फळे घडापासून अलग होतात. अशी अलग झालेली फळे ड्रममध्ये असलेल्या चाळणीद्वारे बाहेर फेकली जातात आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला तेल काळप कसं करायचं म्हणजे शिजवणी कशी करायची. सैल झालेली जी फळे असतात ती फिरत्या पट्ट्यावरून शिजवणी यंत्रात आणून 90 ते 100 डिग्री सेल्सिअस तापमानात शिजवली जातात. त्याचवेळी सदर फळावर उच्च दाब देऊन त्यापासून तेल काढले जाते. हे तेल नंतर शुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्धीकरण करून साठवले जाते आणि हे त्याच्यानंतर हे रिफाईन करून आपण ते खाण्यासाठी वापरलं जातं.
1: एकूण यावरून असं लक्षात येतं सर की तेलताड लागवड करणं हे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, तर हे क्षेत्र वाढावं यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल?
0: याकरिता म्हणजे जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणजे जी आपल्याला देशाची खाद्यतेलाची गरज बघितले तर आपण जवळजवळ खाद्यतेल आपण 50% कमतरता भासते ते आपण बाहेर आयात करतो. जी लागवडीचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी आत्मसात करणे गरजेचं आहे आणि त्यांना जर शेतकऱ्यांना मदत असेल तर आपण आपल्या अखिल भारतीय तेलताड संशोधन प्रकल्प मूळ देईल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानंतर कार्यरत आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना लागवड संदर्भात ज्या त्यांच्या अडचणी असतील त्यांना आपण माहिती देऊन आणि हे जे पीक आहे ते आता त्याच्यासाठी वन्य प्राण्यांचा कुठचाही त्रास नाही सद्यस्थितीत तर त्याच्यावर कोणाचा त्रास नाही म्हणजे जंगली प्राण्यांचा आणि तशा रोग किडी जास्त नाहीत. परंतु जिथे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे तिथे आपण पीक मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो आणि आपलं अर्थार्जन करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर असं जे म्हणतात ते या ताड लागवडीसाठी नक्कीच उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, आज आपण इथे आलात आणि एक नवीन विषय वेगळा विषय तेलताड लागवड या संदर्भात आमच्या सर्व शेतकरी मित्रांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद शेतकरी मित्र.
1: तेलताड लागवड याविषयी डॉक्टर महेश शेडगे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. बरं तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते तेव्हा मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू, राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश। भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित, श्रीलंकेच्या दिवसअखेर 2-8 धावा। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे। रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे। विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे। महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत। बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात। पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे। या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच

तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतिन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200 अधिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्ट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल, असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबई सीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्गत मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यात आज 2 दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या, तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9 आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोस
विस्कीचा पराभव केला.

0: आणि स्पर्धेत 59 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे तीन खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता, मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली गौहर कानपुरी यांची गीतरचना ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात यानंतर अर्जुन दासवानी यांनी संगीतबद्ध केलेली मेहर नुमानी यांची गीतरचना गायली मनहर यांनी.

तलत अझीज आणि पिनाज मसानी यांनी गायलेली इब्राहिम अश्क यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं असद अली यांचं. कार्यक्रमात यानंतर अर्जन दासवानी यांनी संगीतबद्ध केलेलं प्रोफेसर जे के सतपाल यांचं गीत गायलंय मनहर यांनी.

तलत अजीज आणि पिनाज मसानी यांनी गायलेलं जफर गोरखपुरी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. आणि आता हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आशा भोसले यांनी गायलेली महादेवी वर्मा यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे जयदेव यांनी.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रजनीगंधा या कार्यक्रमात सुरुवातीला किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत दो प्रेमी या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. सीमा या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं शंकर जयकिशन यांनी. रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं कालीघटा या चित्रपटातलं. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हमारे तुम्हारे या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती योगेश यांची आणि संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत बदलते रिश्ते या चित्रपटातलं अंजान यांचं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गायक कलाकार किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर.

किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बदलते रिश्ते या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती अंजान यांची आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आता आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.